सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स एफएम बँड आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात मी महेश्वरी मिसाळ स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शके 1948, 9 जून 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकर आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

गोविंद पोळे यांच्या स्वरातलं अनंत कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत भानुदास यांची भक्तिरचना मनोहर सबनीस आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

श्रोते हो, आत्ताच आपण मनोहर सबनीस आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं संत भानुदास यांचं हे गीत ऐकलं. मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: 100° मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 9 जून. आजचा दिवस ज्या घटनांमुळं प्रसिद्ध आहे त्या कोणत्या ते पाहूया. 1696 छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न प्राप्त झालं, ज्याचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. 9 जून 1964 या दिवशी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी सूत्र हाती घेतली.
1: हमारे सभी मतभेद एक राष्ट्र और एक देश की पृष्ठभूमी में हल होने चाहिए. आइए हम सब इसका प्रयास करें ताकि हमारे अंदर एकता हो. तो हमें ऐसे रास्ते निकालने होंगे जिनसे ज्यादा

0: ज़्यादा मेल जोल और बातचीत कर समझौते और शांति के साधन खोजे जा सकें।
1: नऊ जून हा जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत। नऊ जून 1912 या दिवशी संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म झाला। सुरुवातीच्या काळात प्रभात फिल्म कंपनीच्या आणि नंतर व्ही शांताराम यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी दिलेलं संगीत लोकप्रिय झालं।

0: ज्येष्ठ शिक्षण प्रसारक बापूजी तथा गोविंद ज्ञानोजी साळुंखे यांचा 1919 साली या दिवशी जन्म झाला. 1949 सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा जन्म. रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचा 9 जून 1906 हा जन्मदिन. चंद्रकांत सखाराम चव्हाण हे त्यांचं मूळ नाव. 1200 जास्त रहस्यकथा लिहिणाऱ्या अर्नाळकरांनी धनंजय, झुंजार, काळापहाड, गोलंदाज यासारखी लोकप्रिय पात्र निर्माण केली. 9 जून हा स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे ब्रिटिश व्याकरणकार विल्यम केरी यांचं निधन 1834 साली या दिवशी झालं. ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आणि डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज हे ग्रंथ त्यांनी अनुक्रमे 1805 आणि 1810 साली प्रसिद्ध केले. 9 जून 1870 या दिवशी इंग्लिश कादंबरीकार चार्ल्स डिकन्स यांचं निधन झालं. व्हिक्टोरियन युगातल्या या लेखकाला आपल्या हयातीमध्येच अमाप लोकप्रियता मिळाली. ऑलिव्हर ट्विस्ट, डेव्हिड कॉपरफील्ड, अ टेल ऑफ टू सिटीज ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं. 9 जून 1900 या दिवशी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला. कवी आणि संशोधक ना गो नांदापूरकर यांचं 1949 साली या दिवशी निधन झालं. मराठवाड्यातली लोकगीतं गोळा करून त्यांनी ती प्रकाशित केली. स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्राध्यापक गोगिनेनी रंगा नायकुलू उर्फ NG रंगा यांचं निधन 1995 साली या तारखेला झालं. 9 जून 2011 या दिवशी प्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचं निधन झालं. मुंबईच्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे ते संस्थापक सदस्य होते. भारताचा पिकासो म्हणून ओळखल्या गेलेल्या हुसेन यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वादग्रस्त प्रसंग ओढवले.
1: हमारी सिव्हिलायझेशन खासतौर पर ईस्ट की वो 5000 साल जो थी वो खत्म नहीं हुई है. अब भी गांव में इधर उधर सब वही इमेज दशहरा, दिवाली और शादी ब्याह के टाइम में जो सारा होता है, राम और सीता और हनुमान और ये सब, ये तो कितने वो जुड़े हुए हैं उससे. तो
0: दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चिंतन कार्यक्रमात आज वाचन संस्कृतीचा लोप. लेखन पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचक स्वर आहे रेखा शेटे यांचा.
3: कालानुरूप ज्ञान मिळवण्याची साधनं बदलत जातात. एक काळ असाही होता की वाचल्याशिवाय झोप येत नसे. नवनवीन गोष्टी, कथा, कादंबऱ्या वाचल्याशिवाय माणसाच्या मनाला शांतता वाटत नव्हती. विस खांडेकर, साने गुरुजी, नासी फडके, आचार्य अत्रे, चंद्रकांत काकोडकर, बाबूराव अळणारकर, र वा दिघे, ग ल ठोकळ अशी किती नावं घ्यावीत की त्यांच्या कादंबऱ्या, कथा माणसाच्या जीवनाला समाधान देऊन जायच्या. बालकवी, केशवसूत, कुसुमाग्रज, बोरकर, इंदिरा संत,

0: नाग देशपांडे, भारत आंबे, रेंदाळकर, मंगेश पाडगावकर यांच्या काव्यानं जीवनात उभारी यायची. दुःखावर पुंकर घालावी तसं एक समाधान होतं. वाचल्याचं एक समाधान त्यातून मिळायचं. विचारचक्र सुरू व्हायचं. झोप शांतपणानं येत होती. विचारांना चालना मिळायची. मग त्या वाङ्मयीन वातावरणात कितीतरी दिवस वर्ष निघून जायची ते कळायचं नाही. पुन्हा कधीतरी सवडीनं त्या पुस्तकांचा मागोवा घेता यायचा. मग ते अधिक खोलवर समजायचं. असं ते न समजण्याचंही वाचनाचं वेळ होतं. वाचनाची एक आवड होती, सवयही होती. त्यातूनच कितीतरी लेखक आणि कवी घडत गेले. त्यांच्याच विचारांची धारा जीवनात आली. जीवन फुलत गेलं, बहरत गेलं. माणसं लिहित गेली, कविता करीत गेली, विचार लोकांपुढे मांडत गेले. वाचनानं माणसांना घडवलं, विचार करायला लावलं, लेखनाचं वेड दिलं. पण आज विद्यार्थी वाचताना दिसत नाहीत याचं मात्र दुःख होतं. खरं तर वाचनासाठी कितीतरी महात्म्यांनी जीवनात महत्त्वाची क्रांती केली. कृष्णाने कुरुक्षेत्री गीतोपदेश केला. ही वाचनाची पहिली पायरी होती. फुलेंनी शिक्षणाची कास धरून स्त्रियांना शिक्षण दिलं. डॉक्टर आंबेडकरांनी पुस्तकांच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. क्रांतिकारक भगतसिंग यांनी तुरुंगात उपोषण केलं. अशा अनेक व्यक्तींनी वाचन संस्कृतीचा पाया दृढ केला. महात्मा थोरो म्हणतात की जगात गीतेसारखा ग्रंथ झाला नाही. मी गीतेनं मनाला रोज स्नान घालतो. या ग्रंथानं मानवता धर्माची शिकवण दिली आहे. म्हणून गीता हा ग्रंथ वाचन संस्कृतीचा आत्मा आहे. श्री संत ज्ञानेश्वरांनी तर हा आत्मा ओळखून ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. माणसाच्या जीवनात मित्राला महत्त्वाचं स्थान असतं. सुखदुःखातही तो संकटात सहभागी होतो. जसा चांगला गुरु मिळणं भाग्याचं असतं तसाच चांगला मित्रही. मित्राची कमतरता त्याची उणीव मात्र पुस्तकं भरून काढतात हे निश्चित. म्हणूनच म्हटलं आहे की पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. कारण हा मित्र काही मागत नाही, कधी रागवत नाही, कधी कंटाळ्यासारखं वागत नाही. तो फक्त ज्ञान, माहिती, नवनवीन विचार, स्फूर्ती देत असतो. तथापि आज वाचनालये ओस पडत आहेत. कपाटांवरील धूळही झटकली जात नाही. पुस्तकांना वाळवी लागते. सरकार दरवर्षी लाखो रुपये पुस्तकांच्या खरेदीसाठी वाचनालयांना देतं. नवनवीन वाचनालयं गल्लीबोळात निघतात. 10-20 लोकांशिवाय तिथली संख्या जास्त वाढत नाही. हे असं का? माणसाला विद्यार्थीदशेपासूनच वाचनाचं वेड लागतं. इथंच माणूस तयार होतो. जीवनाच्या सर्वांगाचं दर्शन त्याला याच अवस्थेत प्राप्त होतं. भावी काळातही त्याचं वागणं, बोलणं, चालणं, उठणं, बसणं, मित्रांच्या अधीन होणं, स्वतःला काही छंदात गुंतून घेणं यासारख्या गोष्टी त्यानं याच अवस्थेत करायच्या असतात. तरच आयुष्यात सुखकर प्रवास करता येतो. नाहीतर त्याची अवस्था तुटलेल्या पतंगासारखी होते. जीवन दिशाहीन होतं. वाचनानं जीवनाला दिशा मिळते. हे सर्व जीवनात वाचनामुळं येतं. चांगल्या चांगल्या पुस्तकातून ज्ञान मिळतं. ज्ञानानं माणूस सुसंस्कृत होतो. सुसंस्कृत झालेला माणूस विचार करतो. जीवनातल्या अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देताना त्याची ससे होलपट होते. यातून जीवन तरुण जाण्याचा मार्ग वाचनातून घेता येतो. विचारांना प्राधान्य देऊन जीवन सुखाचं करता येतं. म्हणूनच म्हटलं आहे की वाचाल तर वाचाल.
1: श्रोते, आत्ताच आपण चिंतन कार्यक्रमात ऐकत होतात वाचन संस्कृतीचा लोप. लेखन केलं होतं पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर होता रेखा शेटे यांचा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे महेश्वरी मिसाळ.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात शेतीत सुधारित अवजारांचा वापर याविषयी माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रोस्टेड कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनैद शेख यांची मुलाखत. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत. 6:50

चौन मिनिटांनी मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलन प्रदीप पेंढारे यांचं. आजचा सुविचार सकाळी 7 वाजता 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून संक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो सकाळी 7:50. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. मिश्र संगीत 8:20. 8:40 कार्यक्रम फिरस्ती.

सव्वाआठ वाजता प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. मिश्र संगीत 8:20, 8:40 कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज रात्री 8:15. 9 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 सकाळी 10 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीत सकाळी 10:00, 10:30 नाट्यसंगीत, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. दुपारी 1:00 संध्याकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:02 मिक्स मसाला. युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम संध्याकाळी 5:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात देवीची गाणी सादर करतील दादू, किसन, अडांगळे आणि सहकारी. वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू संध्याकाळी 7:15. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत सुरुवातीला बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि पद्धत याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन शिंदे यांची मुलाखत. आणि त्यानंतर सीताफळ बागेचे व्यवस्थापन याविषयी मुक्काम माथणी पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी विनायक नारायण घोरपडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम रात्री 9:00. 10:00 रजनीगंधा आणि रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आर्थिक विकास. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत आम्ही सहक्षेपित करू. आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 झाली आहे. कृषीवाणी कार्यक्रमात प्रसारित करत आहोत शेतीत सुधारित अवजारांचा वापर याविषयी माहिती. वाचक स्वर आहे संतोष मते यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, पूर्वी शेतीची बहुतांश कामं मजुराच्या साह्यानं केली जात होती. मात्र आज मजुरांची कमतरता, वाढलेला खर्च आणि वेळेचं नियोजन या कारणांमुळे आधुनिक आणि सुधारित शेती अवजारांचा वापर करणं ही काळाची गरज बनली आहे. मजुरांची तीव्र टंचाई, कुशल मजुरांचा अभाव आणि वाढते मजुरी दर यामुळे शेतकरी आता सुधारित यंत्रसामग्रीकडे वळताना दिसत आहे. ही अवजारं केवळ वेळ आणि खर्च वाचवत नाहीत तर उत्पादन वाढवण्यासही मदत करतात. आपण या अवजारांविषयी जाणून घेऊ. सुरुवातीला जाणून घेऊ सबसॉयलरविषयी. या सबसॉयलरचा जमिनीचा खालचा कठीण थर फोडण्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो, मुळांची वाढ सुधारते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. विशेषतः ऊस, डाळिंब, द्राक्ष यासारख्या पिकांसाठी हे अवजार उपयुक्त ठरतं. रोटावेटर. रोटावेटर हे अवजार ट्रॅक्टरच्या साह्यानं चालतं आणि जमीन भुसभुशीत करतं. कमी वेळात

0: उत्कृष्ट मशागत होत असल्यानं शेतकऱ्यांचा वेळ आणि इंधनाची बचत होते. पेरणीपूर्व मशागतीसाठी हे अवजार अत्यंत उपयुक्त आहे. बेडमेकर. बेडमेकर या अवजारामुळं पिकांसाठी उंच आणि सपाट बेड तयार करता येतो, त्यामुळं ठिबक सिंचन व्यवस्थित होतं, पाणी साचत नाही आणि पिकांची वाढ चांगली होते. भाजीपाला आणि फळबागांसाठी बेडमेकर खूप फायदेशीर आहे. मानवचरित टोकन यंत्र हे लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त साधन आहे. यामुळं बी पेरणी योग्य अंतरावर आणि कमी श्रमात करता येते, त्यामुळं बियाण्यांची बचत होते आणि पिकांची उगवण एकसमान होते. याशिवाय ब्रश कटरच्या मदतीनं तण नियंत्रण, गवत कापणी आणि शेत परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम सहज करता येतं. मजुरी खर्च कमी करण्यासाठी हे यंत्र प्रभावी ठरतं. तसंच रिझरमुळं सरीवरंबे तयार करणं सोपं होतं. ऊस कापूस आणि भाजीपाला पिकामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. कॉटन श्रेडर हे जे अवजार आहे, या अवजारामुळं कापसाची काडं बारीक करून जमिनीत मिसळता येतात, त्यामुळं सेंद्रिय अन्नद्रव्याची वाढ होते आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते. शेतकरी बंधू भगिनींनो, आधुनिक अवजारांचा योग्य वापर केल्यास वेळ, मजुरी आणि खर्च कमी होऊन उत्पादनात निश्चितच वाढ होते. त्यामुळं बदलत्या काळानुसार सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं हीच यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात शेतीत सुधारित अवजारांचा वापर याविषयी माहिती. वाचक स्वर होता संतोष मते यांचा. एक आठवण आहे हॅलो पैराच्या या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीची, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो पैराच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 किंवा 242-36-72.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74-00-48-40-88.
3: 74-00-48-40-88.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:45 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
6: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
6: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया प्रोस्टेट कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनैद शेख यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. सादर करते आहेत संगीता अरजपुरे.
8: नमस्कार डॉक्टर.
9: नमस्कार
8: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
9: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, ही पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते.

0: तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी आहे मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
1: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
0: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ॲप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्त्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
1: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
0: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्यालाच मग आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
1: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
0: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आधार आहे तसंच कॅन्सरचा आधार प्रोस्टेटमध्येही राहतो. याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही, पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो.
2: आपण ऐकत होतात प्रोस्टेट कॅन्सर याविषयी जुनैद शेख यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. सादरकर्त्या होत्या संगीता रजपुरे. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
5: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
4: श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत सचिन लाडोळे.
6: मॅडम नमस्कार.
7: नमस्कार मॅडम.
6: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
7: थँक्यू.
6: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो

0: प्रवास आहे. तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल?
1: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर ऍक्च्युली त्या शेती, जंगल, पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती, त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य, त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो, किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
0: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
1: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसे की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चाललेल्या आहेत. याच्या
2: श्रोतेहो आपण ऐकत होतात स्त्री, निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते होते सचिन लाडोळे. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठे रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
3: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12-225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 02-41-235-35-15.
8: मोबाईल 960-44-988-36.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
10: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
10: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
3: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
10: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
3: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलक प्रदीप पेंढारे यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबवणार असल्या

0: याची पालकमंत्र्यांची माहिती. अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचं आयोजन. भरतनाट्यम नृत्य कलाकार नताशा पंडित यांची दूरदर्शन मान्यता प्राप्त कलाकार म्हणून निवड. आणि हवामान विभागाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात आज वादळी पावसाचा येलो अलर्ट. आता घडामोडी सविस्तर. अहिल्यानगर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यात येत असून मंजूर निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचं नियोजन तातडीने सादर करण्यात यावं, तसंच गतवर्षातील प्रलंबित कामं आणि मागील वर्षाची अपूर्ण कामांच्या मागणीची माहिती संबंधित विभागांनी विलंब न करता उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले आहेत. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या जी आढावा बैठक झाली, तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अहिल्यानगर शहरातील सिन्या नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर अॅडव्होकेट धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या अमृत पर्यटन उपक्रमाअंतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक तसंच नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यटन क्षेत्रातील इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. अहिल्यानगर इथल्या कलाकार नताशा पंडित यांची दूरदर्शन मुंबई केंद्राच्या बी हायग्रेड कलाकार म्हणून नुकतीच निवड झाली. दूरदर्शननं जाहीर केलेल्या मान्यताप्राप्त कलाकारांमध्ये नताशा यांची भरतनाट्यम नृत्य कलावंत म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना आई वर्षा पंडित आणि वडील चंद्रकांत पंडित यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. भारतीय हवामान खात्यानं अहिल्यानगर जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. सिन्या नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबवणार असल्याची पालकमंत्र्यांची माहिती. अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचं आयोजन. भरतनाट्यम नृत्य कलाकार नताशा पंडित यांची दूरदर्शन मान्यताप्राप्त कलाकार म्हणून निवड. आणि हवामान विभागाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात आज वादळी पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: 100° मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया आजचा सुविचार. आपण सर्वांशी सौजन्यानं, शिष्टाचारानं, मधुरवाणीनं आणि प्रसन्न मुद्रेनं वागल्यास तशीच वागणूक आपल्याला समोरच्याकडून मिळते. हा होता आजचा सुविचार.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 आणि

0: श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
1: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
2: श्रोते हो, जरूर ऐका फिरस्ती हा कार्यक्रम आज सकाळी 8:40. संकलन आणि निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, उद्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या कारणं लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0241 242 34 71 किंवा 242 36 72. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: வணக்கமா?
1: நமஸ்காரம்.
2: நமஸ்கார்.
0: ராம் ராம்.
1: அஸ்ஸலாம் வலைக்கும்.
2: சத் ஸ்ரீ அகால் ஜி.
3: யா சர்வார்த்த
0: ஏக. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे 7:05 झाली आहेत.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
5: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का? पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
7: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत

0: अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही. शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
2: श्रोतेहो काही निवेदनं पण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं. तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पारस पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या सहानी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझे 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आध्य सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाइड करताना मला कल्पना चावलेचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघीने तिचं नाव बघून तिची स्टोरी करायची ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉव्हल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्या बद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर, चॅटेनोगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या रचिसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला

0: आम्ही आमचं ग्राफिक नॉवल ला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बी बी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
1: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीने होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएने केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल 3rd दिवशी अफगाणिस्तानवर 1 धाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 धाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:20 आणि 21 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी

0: जगभरात कुठेही.
1: तेव्हा श्रोतेहो, हॅलो गीतबहार या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर फोन करा आज सकाळी 7:15 ते 7:15 या वेळेमध्ये. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
2: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
0: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर,
2: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
0: शब्द तरंग,
1: स्नेह संवाद,
2: आहार विहार,
0: अर्थ जगत,
1: सखी विशेष,
2: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
0: आणि उद्योग जगत,
1: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
2: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
0: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

श्रुते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशात

0: चा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीने केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबुळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणत 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये. तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: बर डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूच शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बर डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
1: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल ची चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
0: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी

0: जागरूकत करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
1: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बरंच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी जर त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
0: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिर अशी राबवली जातात का?
1: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगवेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
0: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
1: हो, बऱ्याचदा अशी शिबिर आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
0: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
1: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
0: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
1: होय, तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो, किंवा तुम्ही ऑनलाइन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
0: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
1: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते, तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
0: काही काही बऱ्याचदा कुटुंबाचाही विरोध असतो,
1: तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होतं.
0: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
1: नाही, नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
0: श्रोते हो, आज आपण

दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास श्रोते हो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून
1: श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट ह्याच्या पुढच्या भागांमध्ये
2: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र आता हे निवेदन आहे हॅलो बैराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बैराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3371 किंवा 242-3672 निवेदन संपलं

0: सरकारी निमसरकारी कार्यालय बँका सहकारी बँका पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
1: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
0: त्यासाठी काय करायचं?
1: संपर्क साधायचा.
0: कुठे?
1: जाहिरात विभाग आकाशवाणी केंद्र फोन 242 76 20

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
5: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये संशोधित उपचार केले जातात. नाडी चिकित्सेतून अनेक रुग्णांना फायदा मिळतोय. आज मला तुम्हाला विचारायचंय की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
6: नक्कीच. म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. असं का होतं याचाही विचार या रुग्णांनी करणं गरजेचं असतं. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
5: बरोबर,
6: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रूपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारख्या तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात. कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचनसंस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि

0: तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-449-260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा.
2: सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
0: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा रुग्ण घेऊन येतात. म्हणजे आपल्याला एक वाटतं की हे ऍसिडिटीमुळे किंवा वाढलेल्या पित्तामुळे आहे, पण बऱ्याचदा अजीर्णाचं परिणाम स्वरूप तुमच्या तोंडाच्या आतील त्वचेमध्ये जखमा निर्माण होणे यासारख्या तक्रारी होतात, ज्याच्यामुळे त्यांना कोणतेही थोडे गरम मसाल्याचे किंवा तिखट पदार्थ खाता येत नाही. त्यांनी त्यांना वारंवार तिथे जळजळ होणं, दुखणं या प्रकारे तक्रारी दिसतात. याच्यासाठी वेगवेगळे उपचार केले जातात, लोकल ऍप्लिकेशन केले जातात. पण थोडंसं आयुर्वेदीय संकल्पनातून जर बघितलं तर पचनात जे बिघाड झालेले असतात त्याचा परिणाम तुमच्या तोंडावर झालेला असतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून बघताय तुम्ही की बऱ्याचदा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की डॉक्टर तुमची जीभ तपासतात, कारण तापामध्ये तुमच्या पचनात बिघाड झाले असतात आणि ते तुमच्या जिभेवर दिसून येतात. त्याचप्रमाणे पोटातले पचनातले बिघाड हे तुमच्या तोंडातील आतील त्वचेवरही परिणाम करत असतात. तर माउथ अल्सर ज्याला आपण म्हणतो, तोंड येणं म्हणतो. ऑल टुगेदर आता आपण या एपिसोडमध्ये सगळ्या ज्या गोष्टी चर्चा केली की अजीर्ण आणि त्यामागील मूळ कारण, या सगळ्याचा विचार आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे केला जातो. पर्टिक्युलर रुग्णामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, पचन संस्थेत कोणते बिघाड आहेत याचा स्पेसिफिक विचार करून त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा अजीर्ण, पित्ताच्या तक्रारी, पचनाच्या तक्रारी आणि वारंवार तोंड येणे सारख्या तक्रारी ज्या अजीर्णातूनच निर्माण झालेल्या आहेत त्या संपूर्ण बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा.
2: वेळ झाली इथेच थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: श्रोतेहो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आकाशवाणीचं. हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:45 वाजले आहेत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:50 झाली आहे. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: नमस्कार श्रोते हो, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत. आपल्याशी बोलतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर पद्मजा गरुड आणि स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर याबद्दल आपल्याशी त्या बोलतायत. मागच्या भागात आपण जाणून घेतलं की स्त्रियांमधल्या गर्भाशयाच्या कॅन्सर विषयी, तर डॉक्टर या भागात आम्हाला सांगा की स्त्रियांमध्ये आढळणारे आणखी कोणते कॅन्सर आहेत.
1: आता आपण प्रामुख्याने बघूया की स्त्रियांमध्ये होणारा ओव्हरीचा कॅन्सर म्हणजे बीजांड कोशाचा कॅन्सर. आपण गर्भाशय बघितलं, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर बघितला. गर्भाशयाच्या बाजूला दोन बीजांड कोश म्हणजे ओव्हरी असतात आणि त्या हार्मोन तयार करण्याचं काम करत असतात आणि हा सुद्धा ओव्हरीचा कॅन्सर स्त्रियांमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येतो. विशेष करून 45-50 वयानंतर दिसून येतो आणि ह्याची लक्षणं काहीच नसतात. म्हणजे बऱ्याचदा ती हळूहळू ओव्हरी वाढायला लागते आणि ती न दुखणारी गाठ असते आणि हळूहळू ती जेव्हा मोठी होईल तेव्हा स्त्रियांना वाटतं की गॅसमुळे आपलं पोट फुगतंय किंवा आपल्याला लवकर प्रॉब्लेम काही कळतच नाही म्हणजे पोटामध्ये वाढल्यामुळं. तर ह्यातला ऍक्च्युली प्रिव्हेन्शन म्हटलं तर स्त्रियांनी आपले दरवर्षी चेकअप करून घेणं, त्याच्यामध्ये जसे आपण रुटीन ब्लड टेस्ट करतो तसं रुटीन सोनोग्राफी करून घेणं खूप आवश्यक आहे. कारण सोनोग्राफी केली तरच आपल्या लक्षात येईल की ते ओव्हरीमध्ये गाठ आहे, छोटी सिस्ट असेल तर ते आपल्याला एरवी कळतच नाही. म्हणून ते सोनोग्राफी रुटीनली करून घेतली तर कळते. इतर वेळेस मग स्त्रिया पोट फुगलंय, गॅस होतोय असं म्हणून तपासायला आल्या तर ती गाठ हाताला डॉक्टरांच्या लागते आणि मग सोनोग्राफी केली जाते. पण अशा वेळेस ती गाठ बरीच वाढलेली असते. कधी कधी तर ते गाठ मोठी झाल्यामुळे पोटामध्ये पाणी

0: होतं यासाठीच म्हणतो. आणि मग ती तिसऱ्या स्टेजला वगैरे गेलेली असते आणि मग त्यावेळेस आपण ऑपरेशन करू शकत नाही.
1: म्हणजे एकूणच लक्षणं ह्या कॅन्सरची लवकर जाणवत नाहीत आणि जरी जाणवत नाहीयेत मग ती कशी ओळखायची आणि ओळखली तर मग त्याच्यावरचं काय उपचार आहेत?
0: आपल्याला पोटामध्ये काही गाठ जाणवतीये का, दुखा लागले का, म्हणजे छोटीशी, अर्थात हे कळणं तसं अवघडच आहे. म्हणून मी म्हटलं की सोनोग्राफी करून, कारण ह्याच्यामध्ये खूप पटकन आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि त्याच्याबरोबर अजून एक ब्लड टेस्ट आपण करतो की CA125 नावाची एक ब्लड टेस्ट आहे की जी लेवल वाढलेली असेल तर त्या दिसणारी जी ओव्हरीची गाठ आहे ती कॅन्सरची असते. आणि मग आपण त्याच्यामध्ये बायोप्सी नाही करत. CA ओव्हरीमध्ये ती गाठ दिसली आणि CA125 वाढलेले तर मग आपण जर पाणी झालं नसेल आणि गाठ आटोक्यात असेल तर ऑपरेशन करून ते ओव्हरी पूर्ण काढणं आणि मग केमोथेरपी देणं असे उपचार करतो आपण.
1: अच्छा, म्हणजे पूर्ण गर्भाशय काढणं हा
0: आणि ती गाठ काढणं ओव्हरी.
1: ओके, ओव्हरी, हा पूर्ण ती गाठ काढणं. पण मग यामुळे जीवितास म्हणजे धोका कुठला?
0: नाही, काहीच धोका नाही. उलट तो जर काढली नाही तर तो धोका जास्त आहे, कारण तो ओव्हरीचा कॅन्सर भरभर वाढतो.
1: अच्छा,
0: तर त्याला आणि समजा तो जर आपल्याला उशिरा कळला म्हणजे ती गाठ खूप मोठी झाली आहे, स्त्रीच्या पोटामध्ये पाणी झाले, तर आपल्याला पहिल्यांदा ते पाणी काढावं लागतं आणि पाणी झालं की आपण ऑपरेशन नाही करू शकत. मग याच्यामध्ये आपण केमोथेरपी देतो. असं नवीन चांगले ड्रग झाले ज्याला निओअडजुवंट केमोथेरपी म्हणतो. तर दर 3 आठवड्याला आपण ते ड्रगचं कॉम्बिनेशन असतं सलाईनमधून देतं आणि त्याच्यामुळं ते पाणी झालेलं कमी होतं आणि त्या गाठी कमी होतात. आणि साधारणतः आपण 3 ते 4 सायकल अशी दर 3 आठवड्याला दिल्यानंतर मग आपण ती गाठ जर बरीच कमी झाली आणि पाणी कमी झालं, ड्राय झालं, तर मग आपण ऑपरेशन करतो आणि ते पोटामध्ये जे काही गाठी आहेत ओव्हरीच्या त्या काढतो. त्याचबरोबर त्या कधी कधी पोटामध्ये आत पण पसरतात, म्हणजे आतड्याच्या आजूबाजूला जे ओमेंटम असतं तर त्याचाही काही भाग आणि इतर गाठी आपण काढतो आणि मग नंतर परत केमोथेरपी देतो.
1: डॉक्टर, अतिशय महत्वाची तुम्ही माहिती सांगता कॅन्सर बद्दल की स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर. श्रोते हो, आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्ण सेवा दिली जाते. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:55 झाली आहेत.
3: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
4: तू आहेस विसरभोळी.
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
6: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95.

0: 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
5: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232 29 29.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
8: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
9: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
10: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
9: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
10: फोन नंबर 02-41-235-35-15.
9: मोबाईल 960-44-988-36.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. शोधो यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: स्कॅन करतो आधी, ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंट झाल्यावर असे दोन स्कॅन करतो. आणि मग किमो रेडिएशन म्हणजे रेडिओथेरपी आणि किमोथेरपी कंबाईंड आपल्याला द्यायला लागतं. तर त्याच्या दोन्ही कधी कधी हा कॅन्सर जाऊ शकतो, पण नाही गेला तर आपण परत एक स्कॅन करतो किमो रेडिएशन नंतर, आणि किती कमी झालाय का पूर्ण गेलाय ते बघतो. काही राहिला असेल तर मधल्या भागातला कॅन्सर आपण ऑपरेशननी काढतो, नंतर किमो रेडिएशन हा पहिले, नंतर ऑपरेशन. आणि जर सर्व्हायकल म्हणजे वरच्या भागात असेल तर डायरेक्ट किमो रेडिएशन डेफिनेटिव्ह, म्हणजे फायनल किमो आणि रेडिओथेरपी हाच मेन ट्रीटमेंट आहे एकदम सर्व्हायकलच्या इथे, वरच्या भागात कशाच्या इथे. तर त्याला ऑपरेशन नाही शक्य, तर ते किमो रेडिएशननीच हा बरा केला जातो. त्यात जर स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असेल तर आजकाल इम्युनोथेरपी निवोलुमॅब, हे इम्युनोथेरपीचे वेगवेगळे इंजेक्शन्स अवेलेबल झालेले आहेत. किमो रेडिएशन नंतर आपण जर कॅन्सर शिल्लक राहिला आणि ऑपरेशन शक्य नसेल किंवा अशा भागात असेल की ऑपरेशन शक्य नाही किंवा पेशंटला ऑपरेशन नको, तर इम्युनोथेरपी देऊन पण आपण कमी करू शकतो. आता दुसरा प्रकार अन्ननलिकेचा, तो म्हणजे ॲडिनोकार्सिनोमा. हा जर प्रकार असेल आणि खालच्या भागात असेल स्टमकच्या जवळ, तर तिथे पहिले आपण किमोथेरपी देतो. जर स्टेज जास्त असेल तर किमोथेरपी देऊन गाठ छोटी करतो, 3 ते 4 किमो द्यायच्या, गाठ छोटी करायची, मग खालच्या भागात आपण ते ऑपरेशन करून काढतो. तर हे जे अन्ननलिकेचे कॅन्सर, ह्याला आपल्याला पोट पण उघडायला लागतं आणि छाती पण उघडायला लागू शकते जर अन्ननलिकेच्या वरच्या भागात असेल, म्हणजे छाती आणि पोट दोन्ही उघडून ते मोठं ऑपरेशन करायला लागतं, 5-7 तासाचं ऑपरेशन असतं. आणि हे ऑपरेशन आपण चांगल्या पद्धतीने रेग्युलर करत आहोत गरुड हॉस्पिटलला, आणि सक्सेस रेट आपला खूप चांगला आहे. त्याच्यात अजून स्टमक कॅन्सरच्या जवळ जर असेल, म्हणजे स्टमक आणि इसोफॅगस याच्या जंक्शनला असेल, जी जंक्शन म्हणतो गॅस्ट्रोइसोफेगल जंक्शन, तरी सुद्धा किमोथेरपी, ऑपरेशन आणि त्यानंतर परत किमोथेरपी उपचार आहेत. पण जो अन्ननलिकेला वरच्या भागात जर असेल आणि त्यात स्क्वॅमस सेल कार्सिनोमा जर असेल, तर मग मेनली किमो रेडिएशन, आणि जर स्कॅन करून जर काय शिल्लक राहिला तर ऑपरेशन. तर हे असे वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आहेत, आणि इम्युनोथेरपी त्यात नवीन एक भर पडत आहे. तर हे सगळे उपचार केले आणि लवकर जर आपल्याला पहिल्या दुसऱ्या स्टेजला कळालं तर ते पूर्णपणे आपण बरं करू शकतो.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:20 आणि 31 सेकंद झाली आहेत. प्रसारित करणार आहोत मिश्र संगीत थोड्याच वेळात.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
4: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? मग
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
7: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकारतज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
8: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
9: गँग्रीन

0: करिता हातापायाच्या नसांची अँजिओप्लास्टी व स्टेंटिंग,
1: थायरॉइडच्या गाठी,
0: गर्भाशयातील फायब्रॉइड,
1: वाढलेली प्रोस्टेट,
0: विविध बायोप्सीज,
1: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार
0: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
0: फोन 74008440088.
1: 74008440088.
2: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.

अलका याज्ञिक, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि अमित कुमार यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट होता कभी खुशी कभी गम. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी सर्वे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नऊ सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 मध्ये पंतप्रधानांनी

या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब शेतकरी महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा आरोग्य मंदिर जन औषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आलं. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नीतीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जून पर्यंत सुरू राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरू होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनॉनमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1 लाख अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. टी20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना

सामना रविवारी एस्बेस्टन इथं पाकिस्तान बरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली.

0: निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांशिक मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन आहे अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो
1: फिरस्ती कार्यक्रमात मी वंदना साबळे
2: आणि मी अंजली बडवे सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करतोय.
1: खूप खूप स्वागत आहे
2: श्रोते हो. आज आपण फिरस्ती करायला जाणार आहोत अकोले तालुक्यातल्या भंडारदरा इथं. अहिल्यानगर ते भंडारदरा हा 3 ते 4 तासाचा प्रवास असल्यामुळे आम्ही दोघींनी काल अकोले इथं मुक्काम केला आणि सकाळीच भंडारदऱ्याला जायला निघालो. भंडारदरा म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक.
1: सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भंडारदरा हे ठिकाण निसर्गानं मनसोक्त रंग भरलेला परिसर. चारही बाजूनं सह्याद्रीचे उंचच उंच डोंगर आणि मध्ये भंडारदरा धरणाचा चहूबाजूनी असणारा निसर्गरम्य परिसर. यातून जाणारा नागमोडी रस्ता, उंचच उंच डोंगरांवरून कोसळणारे वेगवेगळ्या आकाराचे उंचीचे 7 जबरदस्त सुंदर असे धबधबे आणि सोबतीला थंडगार हवा. आजचा संपूर्ण दिवस आम्ही या सुंदर वातावरणात घालवायचं ठरवलं.
2: तर आज श्रोते हो याच भंडारदऱ्याची संपूर्ण माहिती, इथं जायचं कसं, कोणकोणती ठिकाणं पाहायची हे सांगणार आहोत आम्ही आणि घडवणार आहोत निसर्गाचं अद्भुत असं दर्शन. अहिल्यानगरपासून भंडारदरा हे अंतर साधारणपणे 120 किलोमीटर आहे. पुण्याहून भंडारदऱ्याचं अंतर 165 किलोमीटर आहे. नाशिक हायवेनं नारायणगाव ओतूर राजूर मार्गे आपल्याला इथं जावं लागतं. मुंबईपासून हे अंतर 160 किलोमीटर असून कसारा इगतपुरी मार्गे येता येतं. आपल्या नगरपासूनही भंडारदरा हे अंतर जरा जास्त असल्यामुळे आदल्या दिवशी अकोले इथं मुक्काम करून सकाळीच भंडारदऱ्याकडे आम्ही निघालो.

0: छोट्या छोट्या घाट माथ्यांमधून गाडी चालली होती. साधारण 1.5 तासाने आम्ही भंडारदऱ्याच्या पहिल्या प्रेक्षणीय स्थळाला पोहोचलो, म्हणजे रंधा धबधब्याला. इथं यायला वॉकवे केला आहे. पार्किंगमध्ये गाडी लावून चालत अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर हा प्रवरा नदीवरचा धबधबा आहे. प्रवरा नदीवरचा हा धबधबा अगदीच बेफाम होऊन कोसळत होता. इथं आलेले पर्यटक निसर्गाचं हे अद्भुत रूप कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवून ठेवत होते. धबधब्याच्या प्रचंड फोर्समुळे संपूर्ण खडकातच नदीचा सुंदर मार्ग तयार झाला आहे.
1: इथं प्रत्येक ठिकाणी नदी आणि धबधबा पाहण्यासाठी सुंदर व्ह्यू पॉईंट्स बनवले आहेत आणि या व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी पूल आणि वॉकवे सुद्धा आहेत. इथेच बाजूला कातळापूर धबधबा आहे हे तिथं गेल्यावर आम्हाला कळलं. हा धबधबा म्हणजे आमच्यासाठी बोनसच होता. या दोन्ही धबधब्यांच्या पाण्याचा इथंच संगम होतो, तो सुद्धा आपल्याला व्ह्यू पॉइंट्सवरून पाहता येतो.
0: इथं नदीमध्ये काही बोटी जाताना दिसल्या. बोटी बघून आम्हाला खूप आनंद झाला. चौकशी केल्यावर समजलं की इथं बोटिंगची सुद्धा सुविधा आहे. थोड्याशा कच्च्या आणि निसरड्या वाटेनं आम्ही खाली पोहोचलो. इतक्या सुंदर ठिकाणी बोटिंग करायला मिळणार म्हणून आम्ही खुश होतो. एका राईडचे एका व्यक्तीचे 50 रुपये घेतात. एकदम थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स. आपण भारतातच आहोत ना असं वाटावं इतकं सुंदर दृश्य. पहिल्यांदा बोट निघाली कातळापूर धबधब्याच्या दिशेनं. हा धबधबा पाहून पुढे निघालो संगम पॉइंटला.
1: एका बाजूने पाऊस पडून गेल्यामुळे डोंगरातून येणारं पाणी मातकट रंगाचं तर दुसऱ्या बाजूने येणारं रंधाफलचं पाणी एकदम स्वच्छ. दोन्ही पाण्यातला फरक इथं आपल्याला पाहायला मिळतो.
0: बोटींचा मस्त अनुभव घेत आम्ही निघालो. इथून बाजूला घोरपडा देवीचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. देवीची मूर्ती खूपच सुरेख आहे. पुढे आम्ही पोहोचलो भंडारदरा धरणाच्या जवळ. जेव्हा धरणातून पाणी सोडतात तेव्हा अम्ब्रेला वॉटरफॉल बघायला मिळतो. इथूनच आपल्याला कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य चेकपोस्टमधून पुढे प्रवेश करावा लागतो. इथं प्रतिव्यक्ती 30 रुपये आणि गाडीचे 100 रुपये इतकं शुल्क द्यावं लागतं.
1: इथून आत प्रवेश केला की लगेचच आपल्याला भंडारदरा धरणाचं जलाशय दिसतं. यालाच आर्थर लेक असंही म्हणतात आणि आता त्यालाच आद्य क्रांतीवीर वीर राघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यात आलंय. पावसाळ्यात इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते तशीच आजही आहे. तिन्ही बाजूने सह्याद्रीचे डोंगर आणि मध्ये हे जलाशय आहे. अनेक हिंदी चित्रपटांचं शूटिंग इथं झाल्याचं सांगितलं जातं.
0: मस्त वारा, मध्येच पावसाच्या सरी येत आहेत. खूप छान प्रसन्न असं वातावरण आम्ही अनुभवत होतो. आता आम्ही निघालो पुढचे पॉइंट्स बघायला. पुढचा सगळा प्रवास हा धरणाच्या जलाशयाच्या बाजूबाजून असणार आहे आणि शेवट इथून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रतनवाडी गावातील पुरातन अमृतेश्वर मंदिर या ठिकाणी होणार आहे.
1: इथून जात असताना आम्हाला सह्याद्रीचे

0: उंचच उंच डोंगर दिसले. इतकं छान वाटतंय की जणू काही आपण सह्याद्रीच्या कुशीतच विसावलो आहोत. पुढे आम्ही पोहोचलो न्हाणी वॉटरफॉलला. रस्त्याने जात असताना थोड्या थोड्या अंतरावर डोंगरातून पावसाळ्यात निर्माण झालेले धबधबे आपल्याला दिसतात. पर्यटकांची प्रचंड गर्दी न्हाणी वॉटरफॉल बघण्यासाठी आहे. रेलिंग तसंच रस्ता छान आहे.
1: धबधब्याच्या मागच्या बाजूला गुहेसारखी जागा आहे. इथं थांबून आपण धबधबा पाहू शकतो. पाऊस पडून गेल्यामुळं आजूबाजूला हिरवीगार भाताची खाचरं पाहायला मिळतात. इथून पुढे आम्हाला लागला युनिक असा नेकलेस फॉल. डोंगरावरून दोन्ही बाजूनं पडणाऱ्या धबधब्याच्या धारेमुळं या धबधब्याला नेकलेसचा आकार प्राप्त झाला आहे. जणू काही धरती मातेला नटण्याचा मोह आवरता आला नसेल म्हणून तिनं हे आभूषण परिधान केलं आहे असं भासतं. प्रत्येक धबधब्याचं सौंदर्य वेगळं आणि युनिक असंच आहे. वाटेत अनेक धबधब्यांचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात.
0: पुढे आम्ही पोहोचलो रतनगडच्या पायथ्याशी असणाऱ्या रतनवाडी गावातील अमृतेश्वर मंदिर बघायला.
1: रतनवाडी निसर्गानं सांभाळून ठेवलेलं अकोले तालुक्यातलं गाव. आजूबाजूला उंचच उंच डोंगर रांग, धुक्यात हरवलेली झाडं, पावसाळ्यात पाहायला मिळणारे लहान मोठे धबधबे आणि हिरवीगार शेती. पण खरं रत्न इथलं जे आहे ते हे अमृतेश्वर मंदिर.
0: अमृतेश्वर मंदिर हे स्थापत्यशैलीनुसार हेमाडपंथी शैलीत बांधलेलं मंदिर आहे. अतिशय गुंतागुंतीचं कोरीव काम असलेलं 1200 वर्ष इतकं जुनं हे मंदिर आहे. 9व्या शतकातील शिलाहार राजवंशाच्या शासकांनी हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं. झांज राजाने बांधलेल्या 12 शिवमंदिरांपैकी हे एक आहे.
1: शिवशंकराला समर्पित असलेलं हे मंदिर स्थापत्यकलेनुसार मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना पश्चिम दिशेला आहे आणि पूर्व दिशेला द्वारमंडप आहे. या मंदिरातील शिवलिंग जून ते डिसेंबर पाण्याखाली असतं आणि हेच प्रवरा नदीचं उगमस्थान आहे असं सांगितलं जातं.
0: मंदिरात स्थापित केलेलं शिवलिंग विलक्षण असून त्या खडकाच्या पोकळीमध्ये योनी स्थापित केली आहे, ज्याच्यावर कलशाच्या आकाराचे 3 दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर अशी पुष्करणीसुद्धा आहे.
1: दगडी पायऱ्यांनी सजलेली निळसर पाण्यानं भरलेली पुष्करणी पर्यटकांचं आकर्षण ठरते. फक्त सौंदर्य नाही तर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीनंही अत्यंत मौल्यवान. चहोबाजूंनी कोरलेलं देवतांचं शिल्प आणि मध्यभागी साचलेली नितळ शांतता हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं.

0: श्रोते हो, एका दुपारी तिथं जाऊन शांत बसावं, त्या शिल्पांकडे बघावं आणि मनातले सगळे विचार दूर ठेवावेत, हीच खरी रतनवाडीची जादू आहे. श्रोते हो, भंडारदरा इथली सगळी पर्यटन स्थळं पाहायची असतील तर एक दिवस मुक्काम हा करायलाच हवा. हे रतनवाडी गाव आणि भंडारदरा म्हणजे भटक्यांची पंढरीच म्हणायला हवी.
1: श्रोते हो, आज आपण भंडारदरा, रंधा फॉल, अमरेला फॉल, नाणी धबधबा, नेकलेस फॉल, अमृतेश्वर मंदिर या ठिकाणांना भेटी दिल्यात. पुढील भागात आपण हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई, अलंग, मदन कुलंग, हे त्रिकूट, आजोबा डोंगर, याशिवाय आशिया खंडातील दुसरी मोठी दरी म्हणून प्रसिद्ध असलेली सांब्रत इथली सांधन दरी या ठिकाणांना भेटी देणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम फिरस्ती. संकलन आणि निवेदन होतं अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज रात्री 8:15 वाजता. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.

0: हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोतेहो, उद्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय स्त्रियांमधील कर्करोग समस्या कारणं लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 किंवा 242-36-72. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हिरो नंबर 1 या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिन यांचं.

0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला आपण ऐकलं हिरो नंबर वन या चित्रपटातलं समीर यांचं गीत कुमार सानू आणि अलका यात्निक यांच्या स्वरात. संगीतकार होते आनंद मिलिंद.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

श्रोते हो आताच आपण के के आणि शिल्पा राव यांनी गायलेलं अन्विता दत्तगुप्ता यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी आणि चित्रपट होता बचना ए हसीनो.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात.

तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 वाजता जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो जरूर फोन करा फोन गाणी या कार्यक्रमासाठी. उद्या बुधवारी सकाळी 7:15 ते 9:15 या वेळेमध्ये आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या पसंतीचं गीत सांगा. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उदित नारायण आणि सुदिनी चौहान यांनी गायलेलं निहारा जोशी यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट आहे बंटी और बबली.

श्रोते हो आत्ताचा पण बंटी और बबली या चित्रपटातलं उदित नारायण सुनिधी चौहान निहारा जोशी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर अहसान लॉय यांनी. आपण ऐकत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सलाम नमस्ते चित्रपटातलं कुणाल गांजावाला आणि वसुंधरा दास यांनी गायलेलं जगदीप सहानी यांचं गीत. संगीत आहे विशाल शेखर यांचं.

0: श्रोतेहोत्तरचं पण कुणाल गांजावाला आणि वसुंधरा दास यांनी गालेलं, जगदीप साहनी यांचं गीत ऐकलं, संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी आणि चित्रपट होता सलाम नमस्ते. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:25 झाली आहेत. ऐकणार आहोत काही निवेदनं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर
1: होय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर.
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत.
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
0: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
1: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
0: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता.
1: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता.
0: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या.
1: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: फोन 242-76-20 आणि 242-32-88.

0: पंढरी।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

0: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
1: मी आधी भारत पुत्र
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र श्रोते आता सकाळचे 9:30 वाजतात विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत सकाळी 10 वाजेपर्यंत

कदम चूम लूं या के आंखें बिछा दूं।

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं देव कोहली यांचं गीत, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात. चित्रपट होता हम आपके है कौन.

परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत। हे गीत गात आहेत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती। चित्रपट वास्तव।

श्रोतेहो, आत्ताच आपण वास्तव या चित्रपटातलं सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-46-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: श्रोते हो, आताच आपण आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि साधना सरगम यांनी. चित्रपट होता दिल.
1: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, उद्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 किंवा 242-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया घायल या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरात. संगीतकार आहेत बप्पी लाहिरी.

0: आशा भोसले, शब्बीर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. घायल या चित्रपटासाठी संगीत होतं बप्पी लाहिरी यांचं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, जरूर ऐका आपली आवड हा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अभिजित यांनी गायलेलं फैज अनवर यांचं गीत. संगीत आहे साजिद वाजिद यांचं आणि चित्रपट आहे बागी.

अभिजित आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फैज अन्वर यांचं गीत आपण ऐकलं. बागी या चित्रपटासाठी संगीत होतं साजिद वाजिद यांचं. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 100.1 मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाट्य संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद. नाटक आहे संशय कल्लोळ.

0: श्रोतेहो नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं संशय कल्लोळ या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद. गायक आणि संगीतकार होते वसंतराव देशपांडे.
1: श्रोतेहो अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
2: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं पद आपण ऐकलत बकुल पंडित यांच्या स्वरात. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेक यांचं. श्रोतेहो, हे निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3371 किंवा 2-42-36-72. निवेदन संपलं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पण आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
2: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
1: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
2: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
1: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सौभद्र या नाटकातलं शरद जांभेकर यांनी गायलेलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद.

0: शरद जांभेकर यांच्या स्वरातलं सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद आताच आपण ऐकलं.
1: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाहीत.
2: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
1: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: शोधेव नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात

आता शेवटी ऐकूया. भालचंद्र पेंढारकर, पंडित राम मराठे, प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं पद. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि नाटक आहे जय जय गौरी शंकर.

जय जय गौरीशंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर, पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांनी गायलेलं, विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं, संगीत होतं वसंत देसाई यांचं. आणि या पदाबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत. बायकोचा भाऊ या चित्रपटासाठी संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो आताच आपण बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं मादा देवकाते यांचं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. चित्रपट होता डाळिंबी.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत किचकवत या चित्रपटासाठी संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गालेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. बन्याबापू या चित्रपटासाठी संगीत होतं ऋषिराज यांचं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:15 वाजले आहेत. प्रसारित करणार आहोत कार्यक्रम आपली गाणी थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मधुकर जोशी यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

0: मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा.
2: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
3: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
2: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
3: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
2: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आपली गणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत. संगीतकार आहेत श्रीकांत ठाकरे.

शोभा गुरटू यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मैं तू ऐसा खाकर कब तक जीव, किस लिए, किसके लिए?
1: बड़ी ना हो या

0: no water and vegetation, people usually call it a desert. Some deserts are almost totally without water. In such places, strong winds blow, raising heaps of sand and depositing them as mounds. These are called sand dunes that shift and move endlessly across the desert. Few plants can survive on such dry, shifting sands. All living things need water in order to survive. Camels can do without water for days together. The reason is they sweat very little. We sweat because we must keep our body temperature constant. We sweat when it gets hot, and this cools the body. Camels can stand high body temperature. They don't need to sweat and can, therefore, retain the water they drink for long periods of time. The smaller desert animals do not drink water. They burrow underground during the hot day and come out at night to eat. Some of them eat other animals and get the water they need from the moisture in the meat. Others eat plants and seeds and get the water they need from plant juices. Desert plants also adapt themselves to the life they lead. Cactus plants store water in their thick stems. Their roots lie close to the surface of the ground and quickly absorb the moisture from the light rains that occasionally fall. The major feature of all deserts is, of course, dryness and variations of temperature. In humid climates, the moisture in the air acts like a blanket and protects the earth's surface from the hot rays of the sun. The absence of this blanket in desert lands causes the desert to heat up rapidly during the day and to cool off rapidly at night. Deserts are an important part of nature's great plan. They are there like the dense forests and the deep oceans. Just because they are hot and dry, one should not look upon them as useless parts of the earth.
1: आशा है कि यह कार्यक्रम आपको जरूर पसंद आया होगा अब इसी के साथ हम आज के कार्यक्रम के समापन की आपसे आज्ञा चाहेंगे तो अब अपने मित्र अजीत
2: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए
1: नमस्कार
3: उमंग उमंग उमंग उमंग
4: श्रोतेहो आताच आपण एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्रावरून
5: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही
6: आपल्याला फक्त इतकंच करायचंय आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ॲप डाउनलोड करायचंय
5: ॲप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक करायचं बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता
6: मग वाट कसली पाहताय लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ॲप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा
5: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत
4: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र श्रोते आता दुपारचे 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आजच्या या प्रसारणातून मी महेश्वरी मिसाळ आपला निरोप घेते नमस्कार

श्रोते हो, आज मंगळवार दिनांक 9 जून 2026 वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना
1: काय
0: एक मस्त पिझ्झा आलाय बघ व्हॉट्सअपवर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या पिझ्झांना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाहीत.
1: बर मग
0: पार्टी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात मी बोलून बघू का एकदा मुलांशी.
1: अरे
0: माझं ऐकतील कदाचित. मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एम ए केलं आहे.
1: काही वेडेपणा नाही तर काय.
0: मजा ग विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा थोडा हसायचं आणि सोडून द्यायचं झालं.
1: हे मात्र खरंय. पण खरंच रे लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी म्हणून गावाहून घेऊन येतात ना. वाईट वाटत.
0: हॉटेल्स वाले दुकानदार किंवा अगदी घरकामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचं आहे की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नाही आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का.
1: रोहित काय रे.
0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती. थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असत.
1: म्हणजे एक दिवस प्रेम मिळालं असतं. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
0: चाहिए थोडा प्यार. थोडा प्यार चाहिए.
1: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार प्रेम स्नेह माया
0: ममता प्रीती अनुराग आणि इश्क मोहब्बत.
1: पुरे पुरे पुरे बस. आता थोडस कामाचं बोलूया का. तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता.
0: बापरे सकाळी कशासाठी ग.
1: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात हे तुला माहितीये.
0: हो माहितीये. म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या.
1: पण
0: काय सांगत होती फोनवर.
1: बघ म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटत की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन.
0: म्हणजे तू जाणकार आहेस असा तिचा गैरसमज आहे नाही का. बरं मला सांग तिला काय.

0: काढलं?
1: म्हणे फळाचं नाव आहे चार अक्षरी अ पासून सुरू होत.
0: सोपं. अंजीर, अनार, आंबा, ऍपल.
1: चार अक्षरी शब्द हवाय.
0: अच्छा, चार अक्षरी आहे का? मग अननस, अमृत, अक्रोड किंवा आलू बुखार.
1: बस बस बस, आता मात्र सुटलास ना तू. जाऊ दे, यातलं काहीच नाही. तो शब्द होता अवाकाडो.
0: अच्छा अच्छा अच्छा, अवाकाडो, सुपर फूड अवाकाडो. काय तर म्हणे हार्ट साठी, वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय.
1: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना, काय ते ड्रॅगन फ्रूट, किवी, रामबुतान, ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज.
0: हे पण फॅडच आहे. म्हणजे तुला नाही असं वाटत का आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग?
1: मध्ये की नाही, आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो. हा, त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात. तू सांग काही अंदाज आहे?
0: अच्छा, मला विचारतेस. अगं म्हणजे असतील 20-25 प्रकारची.
1: चूक. तब्बल 100 प्रकारची फळं आपल्या देशामध्ये मिळतात.
0: बापरे.
1: म्हणजे आपल्याला ठाऊक असलेली नेहमीची फळं वेगळी, या पलीकडे प्रत्येक प्रांतात पिकणारी स्थानिक फळं ही वेगळी.
0: क्या बात है. म्हणतात ना आपला देश सुजलाम सुफलाम आहे.
1: सुजलाम सुफलाम केवळ अन्नधान्य फळाफुलांच्या बाबतीतच नाही, तर साहित्य, संस्कृती, संगीत सगळ्या बाबतीत संपन्न आहे.
0: हो ना, पण या संपन्न संगीतातला आणखी एक लखलखता तारा निखळला ना सुखदा. आधी आशा भोसले गेल्या आणि आता आठवडाभरापूर्वी सुमन कल्याणपूर सुद्धा गेल्या.
1: हो ना रे, खूप वाईट वाटत. काय कमाल गाणी आहेत रे त्यांची, अतिशय गोडा. म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात.
0: सुमन कल्याणपूर 12 जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि 1954 पासून हा सुमधूर मंजूळ आवाज रसिकांना रिझवत आलेला आहे.
1: होय, त्यांची कितीतरी गाणी अशी भराभर नजरेसमोर तरळून गेली. रहे न रहे हम किंवा
0: तुमने पुकारा और हम चले आए.
1: आणि शिवाय ते राखी स्पेशल गाणं, बहिणाने भाई की कलाई से. हा,
0: आणि माझी ती खूप आवडती गाणी म्हणजे तुम्हें प्यार करते करते किंवा दिल एक मंदिर.
1: हो, किती सुंदर आहे रे.
0: आणि मराठीतलं ते अजरामर अंगाई गीत, निंबोडीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
1: हो ना, ये समा समा है प्यार का, कसली गोड गाणी आहेत रे. शिवाय हाच आवाज नंतर ती वेगळी गाणी नाही का, तुमसे ओ हसीना किंवा आजकल तेरे मेरे प्यार के सपने, मध्ये किती खट्या. शिवाय ते केतकीच्या बनी तिथे शब्द शब्द जपून ठेव, वा वा वा.
0: आणि रे मजी मजरती श्रावण.
1: हा, त्यांचा सोजवळ प्रसन्न चेहरा हमखास समोर येतो. ही यादी खूप मोठी आहे.
0: खरंय खरंय, पण काही वेळांना आपण उगाच या कलाकारांमध्ये तुलना करतो ज्याची काही गरज नसते खरं तर.
1: अर्थात सच्चा कलाकार निष्ठेनं आपलं गाणं लोकांसमोर आणत राहतो. सुमनताई सुद्धा अशाच कलाकार होत्या. त्या कधी कोणत्या वादात पडल्या नाहीत किंवा काही सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला.
0: हो ना, म्हणजे लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतः कुठल्याच वादात कधी पडल्या नाहीत.
1: खरं,
0: सूरसिंगार संसदेचा मानाचा पुरस्कार त्यांना 3 मिळाला.
1: ग्रेट.
0: आणि असे आणखीही अनेक पुरस्कार पद्मभूषणने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं.
1: हो ना, त्यांच्याविषयीच सुमन सुगंध हे पुस्तक ना लायब्ररीतून आणूया रे आपण.
0: पुन्हा एकदा वाचूया नाही का?
1: हो ना.
0: खरंच हे कलाकार आपल्या म्हणजे सगळ्याच रसिकांच्या हृदयाच्या किती जवळ असतात सुखदा. वाटत की आपल्याच कुटुंबातल्या कुणाचं तरी निधन झालंय.
1: पण त्यांची गाणी मात्र नेहमी आपल्या सोबत राहतील.
0: खरंय. आणि काय आहे की जग राहाटी चालूच असते ग. आता आपणच बघ, मगाशी आपल्याच मातीतल्या गोष्टी बाहेरचं कोणीतरी आपल्याला सांगतं तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटतं असं आपण बोलत होतो.
1: म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, जेव्हा दुसरं कोणीतरी सांगतं परदेशातून तेव्हा आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं, नाही का?
0: आता बघ, आयुर्वेद काय, योग काय किंवा आहार शास्त्र असेल,
1: हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे या सगळ्याची. पण हेच सगळं नवनवीन नावं देऊन परदेशी लोक आपल्याला शिकवणार. गंमत आहे की नाही?
0: योगला योगा म्हणणार नाही का?
1: हो ना.
0: आयुर्वेदला आयुर्वेदा म्हणणार.
1: आणि डाएट शिवाय नाही का?
0: आणि घरातल्या कोणी सांगण्यापेक्षा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून वगैरे आलं की मग जणू काही ते ब्रह्मवाक्यच वाटायला लागतं.
1: खाण्यापिण्याच्या गोष्टी, फॅशन, कपडे, व्यायाम, प्रत्येक बाबतीत काय एक एक नवीन नवीन खूळ निघेल सांगता येत नाही.
0: आणि ते जिम, प्रोटीन पावडरी,
1: अरे हो रे,

0: ज्यूसेस, बाप रे, म्हणजे हे सगळंच काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण
1: तरी कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करताना किमान तारतम्य राखलं जावं. वाईट या गोष्टीचं वाटतं की ट्रेंडिंग मध्ये असलेले हे नवे फंडे.
0: काय काय काय काय फंडे?
1: ट्रेंडिंग. हो
0: सुखदा, तू सुद्धा ट्रेंडिंग फंडे वगैरे बोलायला लागलीस की ग?
1: अरे हे आत्ताच्या पिढीचे लाडके शब्द प्रयोग आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इन असलेले.
0: क्या बात आहे, म्हणजे नवीन पिढीच्या ताल से ताल मिला.
1: हो ते जाऊ दे, पण रोहित हे फंडे करण्यात मुलं किंवा तरुण मंडळी नाही तर चक्क 50-60 मंडळी सुद्धा वाहवत जाताना दिसतात.
0: अगं 50-60 म्हणजे तरुणच म्हटली जातात आजकाल. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता, फॉर एक्झाम्पल रोहित, सुखदा.
1: हा हा हा बरं, अगदी नवीन काही करायचंच नाही असं नाही म्हणायचंय, पण अनुकरण सुद्धा ना चांगल्या किंवा दर्जेदार गोष्टींचं करावं.
0: करेक्ट. अनुकरणीय म्हटल्यावर मला ना अण्णा काकांची नेहमी आठवण होते. स्वतःच्या वर्तनातून जगण्याचे आदर्श घालून देणं म्हणजे अण्णा काका.
1: आदर्श, अगदी बरोबर शब्द वापरलास. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा जपला. मुख्य म्हणजे नेत्रदान, देहदान करून एक वस्तुपाठ घालून दिला.
0: आणि नेत्रदान काय किंवा देहदान काय, माणसाच्या मृत्यूनंतर इतर जिवंत माणसांच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि पुण्यकारक गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो, नाही का?
1: आपणही नाही का रे मागे दोन्ही गोष्टींचं इच्छापत्र करायचं असं म्हटलं होतं, पण हे करायला हवंय, हे काम केलंच पाहिजे.
0: केलंच पाहिजे म्हणजे योगायोग बघ सुखदा, 10 जून जागतिक दृष्टीदान दिवस आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिवस.
1: बापरे तू काय एकदम म्हणजे मोबाईल वर सतत हे सगळ्या दिनविशेष शोधत असतोस की काय रे?
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
1: हे बघ रोहित, रक्तदान तर आपण करतोच, पण ह्या दोन गोष्टी म्हणजे देहदान आणि नेत्रदान, त्याचं सुद्धा काय फॉर्म भरायचा असेल तर आपण करूया तेही.
0: खरंच सुखदा, म्हणजे एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांमुळे इतर कितीतरी लोकांना नवसंजीवनी मिळू शकते, नाही का?
1: पण याची नीट व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रेंडेड व्यक्तींच्या बाबतीत वेगळं असतं आणि अन्य मृत्यूंच्या बाबतीत. अर्थात आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच करू शकतो, नाही का?
0: आणि करू शकतो म्हणजे काय, करूयाच असं माझं म्हणणं आहे.
1: प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो, हेच खरं.
0: काय ट्रिगर म्हणजे काय?
1: म्हणजे बघ, आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतात, विचार असतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्रसंग किंवा कुणाचे तरी शब्द हे चालना देऊन जातात.
0: हे अगदी बरोबर बोललीस. मी सुद्धा मगाशी काहीतरी बोललो, एकदा नाही दोनदा बोललो, पण तो ट्रिगर काय कामी आला नाही आपल्या.
1: काय रे असं काय बोललास तू, कसला तुझा ट्रिगर कामी नाही आला वगैरे?
0: अगं मी दोनदा बोललो की मस्तपैकी आल्याचा चहा पिण्याची हुक्की आलेली आहे. पण
1: रोहित काय रे, हा कुठलाही संबंध कुठेही जोडतोस तू, हा काही ट्रिगर नाही. हा
0: ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मी माझा करून घेतो चहा. आता तू पण घेणार असशीलच.
1: सव्वाल घेणार म्हणजे काय घेणारच, पण ते एवढूच्या बुडकुल्यात नको देऊ चहा.
0: मग
1: म्हणजे आता घ्यायचा चहा तर मग मध्ये दे व्यवस्थित.
0: अच्छा मग मगात पाहिजे तुला, जशी आज्ञा सरकारांची. बरं चहा बरोबर आपण आणखी काही घेणार का, म्हणजे हाय टी वगैरे असं करूया का?
1: काय देऊ शकाल आपण ते तरी सांगा.
0: बघूया काय काय, डब्या, चिवडा, वेफर, चकली, नाहीतर बिस्किट.
1: भले शाब्बास, म्हणजे मुळात तेही माहित नाही. आणि दुसरं म्हणजे मीच केलेले पदार्थ मला खाऊ घालणार वाटत आपण.
0: का का का, आता काय घाबरली, स्वतः केलेलं खायला आणि मला मात्र रोज खावं लागतं हे सगळं.
1: बाहेरच्या कुणी ऐकलं ना तर म्हणतील बापरे काय मी अन्याय करते की काय तुझ्यावरती, हा गरीब बिचाऱ्या नवऱ्यावर.
0: आलिया भोगासी असावे सादर, आपुले मरण पाहिले म्या डोळा, रोज मरे त्याला कोण रडे.
1: बस बस बस बस बस. अरे बाप रे, वातावरण गंभीर दिसतंय, दादाचा चेहरा पडलेला आहे का बरं?
0: आता काय सांगू तुला, माझ्या मनीची ही व्यथा कोणी हिला सांगेल का?
1: रोहित नाटक पुरे झालं बरं का, एक चहा काय करायला सांगितला तर केवढं प्रकरण त्याच.
2: अरे वा, दादा चहा करतोय, मला पण चहा चहा चहा. आणि हो सोबत खारी बिस्किट.
0: गलत डिमांड, आमच्याकडे मैदा आणि वनस्पती तूप बॅन आहे, त्यामुळे खारी बिस्किट किंवा बाजारातल्या केक सारख्या पदार्थांवरती बंदी आहे, त्याऐवजी घरी केलेले साजूक तुपात.

0: आपले शंकरपाळे मिळतील.
1: रोहित, मी हुकूमशहा आहे का रे? हा, आपल्या आरोग्यासाठीच आहे ना हे सगळं.
0: अगं पण मी कुठे म्हटलं असं. आणि हे बघ, तुझे ते खाण्यापिण्याचे नियम किंवा विचार जे आहेत ना, ते मला अगदी 100% मान्य आहेत, अगदी मनापासून सांगतो.
2: सुखदाचं म्हणणं मला सुद्धा हल्ली पटू लागलंय आणि मी पण ते फॉलो करते बरं का.
0: पण नक्की काय फॉलो करतेस तू?
1: अरे काय खावं आणि काय नाही असं आमचं बोलणं सुरू होत तेव्हा मी शर्वरीला आपल्या वैद्य बुवांचं वाक्य सांगितलं.
0: कळलं, काय खावं यावर त्यांचं फेवरेट उत्तर असायचं. आपले आजी आजोबा जे खात होते ते खावं.
1: आणि दिनक्रम तर आजी आजोबा ज्या दिनक्रमाचं पालन करत होते ते करावं. अर्थात हे काही 100% पाळणं शक्य नाही.
2: हो ना, आमच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट, शेड्यूल, धावपळ, फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल.
1: हो, लगेच डिफेन्स मोड मध्ये नको जाऊ. मी हेच म्हणत होते की या गोष्टी शब्दशः नाही घ्यायच्या तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
0: करेक्ट, म्हणजे झोपण्या उठण्याच्या वेळा पाळायच्या, जेवणामध्ये नियमितता आणायची, पिझ्झा बर्गर वगैरे वर्ज्य.
2: दादा, मी नाही खात पिझ्झा बर्गर. आठवतंय ना
0: काय,
2: तूच आपल्या महाबळेश्वरच्या पिकनिकला 3 वेळा पिझ्झा खाल्ला होतास आणि वर डबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक.
0: ते पिकनिक होत आणि तू माझं खाणं काढू नकोस. हे बघ, मी आईला फोन लावू का? ती म्हणते कि कोणाचं खाणं कधी मोजू नये म्हणून.
1: अरे अरे अरे अरे, तुम्ही लहान मुलासारखे भांडायला लागलात. हा, आत्ताच मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही.
0: तिला सांग ना ते.
2: हा बरं बरं, ते जाऊ दे. आणि नाहीतरी आमच्या योगा क्लास मध्ये.
0: थांब, योगा योगा नाही, योग योग म्हणायचं.
2: हा तेच रे, आमच्या योग शिक्षिका बाईंनी सांगितलं की आठवड्यात एकदा चीट डे ठेवला तरी चालतं.
1: पण त्याआधी आठवड्याचे 6 दिवस व्यायाम व्यवस्थितपणे केला असेल तर. बाता रे, ये क्या भेजे में.
0: भेजा शब्दावरून एक जोक आठवला.
1: ए रोहित नको रे, हा जोक 300 वर्ष जुना झालाय. हा, हमको भेजा है तुमको भेजा है क्या, नको नको.
0: बर बाई राहिलं. बर शर्वरी, तू काहीतरी फॉलो करायचं म्हणत होतीस, त्याचं काय?
2: हो सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणारं धान्य, फळं किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
1: शर्वरी, तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा याबद्दलच बोलत होतो. उगाच भरमसाट पैसे मोजून आणलेली परदेशी आणि विचित्र नावांची फळं आणि काय त्या एक्झॉटिक भाज्या खाण्यापेक्षा
0: आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीमध्ये उगवणाऱ्या गोष्टी खाव्या वापराव्यात, कारण आपल्या शरीराला, आपल्या DNA ला त्याची ओळख आणि सवय असते.
1: स्टेपल फूड म्हणतात त्याला. परदेशातून आलेली फळं छान वेष्टनात गुंडाळून आली असली तरी ती शिळीत झालेली असतात ना.
2: आणि खरंच हे त्या त्या प्रांतातून येत की त्यातही फसवणूक होते, कोण जाणे.
1: जाऊ द्या, शंका कुशंका नको. अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जे काही खातो ते आपल्या प्रकृतीला, तब्येतीला मानवते की नाही हे बघावं. उगाच दुसरं कोणीतरी खातंय किंवा त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं हा विचार योग्य नाही.
2: हा, आणि आजी म्हणायची तसं, साधा वरण भात खा पण आनंदाने खा, हसत खेळत जेवा. आणि ती काय म्हणायची रे दादा, 5 इंद्रिय वगैरे काय.
0: आजी म्हणायची की जेवण म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही तर अन्नाचा रंग डोळ्यांनी बघावा, सुगंध नाकानी घ्यावा, अन्नाच्या उष्ण शीतल स्पर्शाचा आनंद घ्यावा.
1: जिभेने चवीची ओळख करून घ्यावी आणि हे सगळं उत्तम जमून आलं की मेंदू मधून आनंद लहरी वाहू लागतील, त्यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होईल.
0: आजी म्हणायची ती 5 इंद्रिय वगैरे तर लांबची गोष्ट, इथं 1 कप चहाचा प्रश्न आहे.
1: अरे,
0: आणि किती विषयांतर करतायत लोक. बर शर्वरी, मला सांग, तुझा चहाचा विचार पक्का आहे का?
2: एक काम करूया दादा, चल आज मीच मस्त फक्कड चवदार झकास.
1: अगं हो, नेमकं काय करणार आहे तरी काय.
2: आज हम अपने हाथों से शानदार चाय बनाकर आपको पिलवाएंगे और यह करने में दादा साहब हमारी मदद करेंगे.
0: चे, मदद बिदत काय करणार नाही आपण. मी फार तर गाणी वगैरे म्हणून तुझं मनोरंजन करू शकतो.
1: चला आवरा, तुम्ही दोघही बाजूला व्हा, मीच करते चहा मस्तपैकी आलं गवती चहा घालून.
0: मग शर्वरी, आपण असं करूया कि चहाची गाणी म्हणून सुखदाचं मनोरंजन.
1: अरे रे,
0: एक गरम चाय की प्याली हो और उसको पिलाने वाली हो, नाहीतर मग चहाचं स्तोत्र म्हणूया.
2: दादा एक मिनिट, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. 1 2 चा चा चा, लेट्स डू चा चा चा.
1: अगं ए माझे आई, ते चहा नाहीये ते,

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळात आत्ताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

0: பாடாலாம் பிக்கலாய் அம்பா அல்லப்பாய் பாடாலாம் பிக்கலாய் அம்பா ரெண்டு பக்க பாடாலாம் பிக்கலாய் அம்பா.
1: श्रोते हो, आजच्या डायल इन कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे लोणची आणि मुरंब्यांच्या पाककृती. या पाककृतींविषयी आपण चर्चा करणारच आहोत. लोणची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता. आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा STD कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता. 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30.

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचनक्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलं आहे की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणाचा ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे आणि ते कसं वाढावं याला महत्त्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या हाताला वाढले जातात कारण हे पदार्थ खारट आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये. म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही, त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये.

म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात. आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. हॅलो,

0: हॅलो, आपला कॉल कट झालेला आहे. हॅलो हॅलो नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. आपलं नाव
1: सांगा. बोलतो.
0: आपलं नाव सांगा.
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक.
0: बोला बोला.
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही पाककृती असतील तर त्या थोड्या सांगाव्या, जेणेकरून या ऋतूमध्ये सर्वांसाठी ते वयोवृद्ध तरुणांपासून सर्वांना व्यवस्थित हे ठरेल असा माझा प्रश्न.
0: नक्की. आणि तुम्ही खरं तर आजच्या पाककृती
1: नाही तर महत्व, त्यानंतर तैरीपण्याबद्दल तर आहेच, पण विशेष करून येत
0: तुम्ही नक्कीच सांगू शकता. हॅलो. आता नाशिक सिन्नरहून आपल्याशी एक श्रोते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आवळ्याची किंवा पुदिन्याची. तर खरं तर पुदिना हा पोटासाठी थंड असतो. कोथिंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा, तर पुदिन्याची चटणी केली जाते आणि पुदिना हा आपल्या रोजच्या पानात पुदिन्याची चटणी आवर्जून वाढून घ्यावी. म्हणजे ऋतू कोणताही असो पण पुदिन्याची चटणी अवश्य खावी. पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी. पुढचा कॉल येतोय. हॅलो.
2: हॅलो.
0: हां बोला.
2: हॅलो.
0: हॅलो बोला.
2: हॅलो.
0: हां बोला बोला, ऐकू येतोय आवाज.
2: हां मी हॅलो जरा आवाज. हॅलो, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: नमस्कार.
2: हां हॅलो. हॅलो, आवाज येतोय ना?
0: हो येतोय येतोय, बोला.
2: हां, तर मी आवळ्याचं हे सांगते. मुरंबा आवळे स्वच्छ धुवून, म्हणजे चुपके पाहिजेत. त्याच्या आपण कुकरला जसं हे लावतो, मोदक लावतो, म्हणजे विदाउट चिटिंग, त्याची चाळणीमध्ये ते हे घ्यायचे आवळे आणि एक असं वाफ आणून दिली की ते मोकळ्या होतात. त्या पाकळ्या ह्याच्या आवळ्याच्या त्या मोकळ्या होतात. हॅलो. त्या मोकळ्या झाल्या ना की काचेची बरणी, काचेच्या बरणीत त्या पोळी सगळ्या काढून, बिया काढून पोळी नुसत्या टाका, त्याच्यात ती साखर भिजेल इतकं ठेवून वरती जाड जरा कपडा, कारण धूळ जाऊ नये म्हणून जाड कपडा लावून उन्हामध्ये ठेवायच्या त्या पोळी. हे मग त्या मुरतात, त्या पाका ह्याच्यामध्ये, पाकळेच्या ह्याच्यामध्ये मुरतात चांगल्या. त्या चांगल्या एक चार दिवस साधारण समजतं आपल्याला ती मुरली आहे चांगली, की जरा उघडून बघितलं तर चांगलं जास्त. आणि नंतर त्या सगळ्या पोळी त्या ह्याच्यापासून बाहेर काढायच्या. पाक जो तयार झालेला आहे आपला, त्या पाकातून त्या पोळी बाहेर काढून तो पाक नुसता आटवायचा. आटवायचा म्हणजे खूप आटवायचा पण नाहीये, पोळी बाजूला काढायच्या. नाहीतर त्या पोळी त्याच्यातच घातल्या त्या आक्रसतात आणि कडक लागतात. म्हणून त्या पोळी बाहेर काढून तो पाकच फक्त पाहिजे. तर तुम्ही आल्याचे तुकडे टाकले तर जरा एकदम गोडगोड पण नाही लागणार, म्हणून आल्याचे तुकडे घातले तर जरा बरं लागतं तावायला. आणि मग ते तुमचा पाक तयार झाला की मग त्याच्यात तुम्ही त्या पोळी बाहेर काढलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचा नाही, छान त्या पोळी मऊ आणि सुंदर लागतात. आपलाच मुरुंबा तयार. ओके, थँक्यू.
0: थँक्यू. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार.

0: नमस्कार। रसिका हो, लोणची चटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा वाढते। पण लोणची चटण्या आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। आपला पुढचा कॉल घेऊया। हॅलो, हा बोला।
1: हॅलो,
0: बोला। हॅलो, बोला।
1: हॅलो,
0: हा बोला, तुमचा आवाज येतोय।
1: मी स्मिता वर्तक बोलते। आगाशी रेस्टॉरंट बोलते विरार। हा, मी आता आपल्याला वाचत म्हणजे कोवळ्या बांबूचं लोणच्याची रेसिपी सांगते।
0: कमाल कमाल,
1: सांगा। हा, आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात। त्या कोवळ्या बांबू चीर करायचे असे, त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याचं आम्ही लोणचं बनवतो। त्याची रेसिपी अशी आहे की राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग ते सगळं लावायचं त्या वाचतळ किंवा लांबी त्याला वाचतळ म्हणतो
0: बर,
1: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावून ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर। ही आमच्या सोमवारची क्षत्रिय समाज म्हणजे वाडवळ त्यांची पावसाळ्यासाठी बनवण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे।
0: कमालच आहे आणि मला बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील। धन्यवाद धन्यवाद स्मिताताई, पुढचा कॉल घेऊया।

0: हेलो हेलो, नमस्कार। तर मला असं वाटतं, श्रोते हो, आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय, एकमेकांना शेअर करतोय, तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग, हळद, तेल, लिंबाचा रस, मीठ, गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला, मेथी, या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात। पुढला कॉल घेऊया। हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार।
1: हॅलो,
0: हा नमस्कार।
1: हॅलो,
0: हा नमस्कार।
1: आवाज येतोय?
0: येतोय येतोय, आवाज येतोय।
1: हा मॅडम, मी रुपेश सुंदराजी बोलतो।
0: नमस्कार।
1: सिन्नर, मला असं माहिती की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते, लोणची किंवा खारट पदार्थ ते जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीचे एखादी रेसिपी सांगा ना, कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील अशा प्रकारचे कुठलं लोणचे किंवा कुठलं हे आहे का, मुरंबा वगैरे असा
0: मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेही लोकांनी लोणची मुरांबे त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात, पण कसं असतं ना, थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता, कारण मुरांब्या ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना त्या गोष्टी टाळाव्यात, गुळ घातलेली एखादी गोष्ट, कमी तेलाची गोष्ट, ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत आणि रोज तर

0: खाऊच नये, खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये, आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतंय. आणि या सग मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतंय की आलं आलं आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशा अशी जी लोणची किंवा असे जे आहेत, किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात, किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी, हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं. तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण असे पदार्थ बनवले पाहिजेत आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं, काय खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटी होते, काय खाल्लं की आपल्याला पचत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं. पुढचा कॉल घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो
1: हॅलो.
0: हां नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, मला पाककृती खूप आवडते त्याच्यामुळे. आणि मी वनिता मंडळची.
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई, पुन्हा आपण ट्राय करू शकता, आपण पुन्हा प्रयत्न करा. लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच ऑप्शन्स म्हणजे बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत. म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं हे पारंपरिक आहेत आहेच. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो.
1: हॅलो. मग असे कॉल कट झाला. मग मला आजचा विषय खूप छान आहे, मस्त आहे. मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे, आकाशवाणीची फॅन आहे, मी गुड लिस्नर आहे त्याची.
0: तर
1: आजचा सब्जेक्ट छान आहे. तर आज मी लोणच्याच सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं. एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा. असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तम रित्या बनला जातो. अजून आणि मुरांब्याचं सुद्धा जितकं कैरीचा किस असेल त्याच्या पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा. आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून हे खावं.
0: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता. आताच एका सरांनी म्हटल्याप्रमाणे मधुमेहींसाठी तर मला असं वाटतं मेथांबा हाही प्रकार तुम्ही सांगू शकता की म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून, बरोबर ना?
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा मॅडम. हा मॅडम. हा तर मग म्हणजे अशी ही माझी रेसिपी आहे. मुरांबा आणि त्याची छुंदाही बनवू शकतो आपण त्याचा गोड हवा असेल तर. आणि मिरची पावडर टाकली तर त्याचा छुंदाही तयार होतो. अशी ही ताटामधली ही डावी बाजू पण उत्तम होते, चवीलाही छान लागते, आपल्याला रुची देते आणि पचनही सुलभ होतं. थँक्यू.
0: धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. ही जी डावी बाजू ताटातली आहे जा ताईंनी सांगितली ती लोणचं, चटणी, कोशिंबीर, या लिंबू, मीठ हे सगळं जे आपण डाव्या बाजूत देतो, तर या लोणच्यांमध्ये निरनिराळी लोणची म्हणजे मिरचीचं लोणचं, लिंबाचं, कैरीचं, गोड आंब्याचं लोणचं हे सगळं तर पारंपरिक आहेतच. मेथांबा आहे, मेथांबा म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून केलेला मेथांबा. हिवाळ्यात ओली हळद पुष्कळ प्रमाणात येते तर ओल्या हळदीचं लोणचं आवर्जून खावं, ओल्या हळदीचं खावं. त्यानंतर गाजर मुळ्याचं लोणचं सुद्धा, म्हणजे गाजर मुळे असे उभे कापून घेतले आणि त्यामध्ये आलंही उभं कापून घेतलं, मिरचीचे तुकडेही उभे केले आणि त्यात मोहरी, तिखट, मीठ आणि तेल आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि लोणच्याचा मसाला, तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निगुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निगुतीने केला

जातो, तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं, ही सगळी आता जवळच पावसाळा येऊ घातलाय आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. यापुढील कॉल येतोय. नमस्कार.

0: हाँ नमस्कार।
1: हेलो
0: बोला नमस्कार।
1: नमस्कार।
0: हाँ नमस्कार,
1: मी स्मिता वरपटकर बोलते। मी चिक्कू पिकलेल्या चिक्कूचं लोणचं बनवते।
0: पिकलेल्या चिक्कूचं लोणचं, वा।
1: हाँ, चिक्कूचे पिकलेल्या चिक्कूचे साल काढायचं आणि त्याचे चिप्स करायचे आणि नंतर ते लिंबाचा रस घ्यायचं, म्हणजे एक वाटी चिक्कूचा पोळी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडासा शिजवायचं, म्हणजे पाक सारखा करायचा। त्याच्यात आल्याचे तुकडे, पारकांचे तुकडे, थोडी दालचिनी पूड घालायची, थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याच्या पिकलेल्या चिकूच्या त्या फोडी घालायच्या आणि असं बनवायचं की चिकूचं लोणचं। आणि दुसरं माईस गुळा आणि ओड आली मेथी आणि कारलं हे मधुमेहींसाठी लोणचं।
0: अगदी बरोबर।
1: तर हे तीनही समप्रमाणात घ्यायचे, मेथीला मोड आणायचे आणि थोडस वाळवायचे, म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे। आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात सुकवायचं आणि माई मुळा कापून हळद आणि मिठात एक दिवस घालून ठेवून द्यायचं। हे सगळं मिश्रण एकत्र करायचं, त्याच्यात शिंग हळद आणि मोहरी घालायची आणि थंड करून नेहमीप्रमाणे आपलं तेल घालून लोणचं तयार करायचं, म्हणजे ते मधुमेहींसाठी ते खूप चांगलं आहे। आता कोणीतरी मधुमेहींसाठी लोणच्याची रेसिपी मागितली म्हणून मी ही रेसिपी देत आहे। धन्यवाद।
0: थँक्यू थँक्यू। धन्यवाद धन्यवाद। खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली, माईन मुळा, कारलं आणि मेथी। मेथी मेथी दाणे आपण भिजवून, मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो, नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो, माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो, मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो। म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा, पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे। फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं, ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे। मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं। त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत। बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी, एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक 1.5 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुऊन मीठ लावून एक दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात, आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात। तर जी जी मधुमेही लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो, इन्स्टंट बनवू शकतो। खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून, म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून एक दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल। पुढचा कॉल घेऊया आपण। नमस्कार। हॅलो नमस्कार। हॅलो अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती, म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं, कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं। आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे। त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही

0: Ele zato. हेलो,
1: हॅलो.
0: हां नमस्कार, बोला.
1: हां, मी बोरुलीहून चतुरा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात लिंबू, ती लिंबूचे चार पोळी करायच्या आणि त्या कुकर मध्ये विदाउट पाणी काही न घालता चार चिट्या, तीन चिट्या अशा चिट्या काढायच्या. ते लिंबू छान मऊ होतील. त्याला बिया, त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या. म्हणजे ते आपला जेली टाईप होईल. मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ, हे आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ, मिरची पावडर, मेथी पावडर, हळद पावडर हे घालून ते म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, तर चिकी होऊन जाईल त्याची. जर आटलं नाही हे म्हणजे पोळी आहेत त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या पोळींची कव, आपला लिंबूचे जी साले असतात ती पण कडक होतात. म्हणून लगेच ते झालं त्याच्यात एक दिव झालं की तुमचं तयार. त्या मेथी पावडर जास्त, मिरची पावडर आणि गूळ, गूळ कमी घालायचा आणि मी हे मीठ लोणचं मस्त पैकी. म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे, थोडस आपलं बरणीमध्ये बरं तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं. तयार आपलं लोणचं. ओके, थँक्यू,
0: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथीदाण्यांचं लोणचंही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाही. त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक 5-6 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात. त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. नमस्कार, लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून.
0: नमस्कार, बोला.
2: हा, कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकला या दोन्ही कवटाचं करता येतं आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही. रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा घर काढून बाकी. पण हे पित्त प्रकृतीचे जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये, हे जे आंबट खाऊ शकत नाही पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही. म्हणजे आयुर्वेदामधला एक कवट असा आहे की ते कोणाचाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं. थँक्यू.
0: कमाल कमाल. आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची. म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही. एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवतं आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं. फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवठ. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवठ खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवठ दिसेल ना, पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचनशक्तीसाठी कवठ चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील, पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया. हॅलो. तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगज बिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू, बदाम, मनुके, अक्रूड, पिस्ता, मगज बिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो.
3: हॅलो, मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते.
0: बोला.
3: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं कोकणाचा मोठी काकडी मिळतो त्याला.

0: पाऊस म्हणतात. हां, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती भिजीच्या भाजीसारखी चिरायची.
1: बर,
0: त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट त्या मोहरी फेसून घालायची. त्यातली तर जास्त चांगलं. आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची.
1: बर,
0: सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं. तीन चार दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना ह्याच्यासाठी डायबिटीज किंवा बीपी वाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. ऐकू येत आहे, बोला.
2: हा मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं. हा हा, वडगाव जंगल. हा हा, तिथनं बोलत आहो मी.
1: बोला बोला.
2: हा, मला असं विचारायचं आहे तुम्हाला का, आपण आंब्याचं लोणचं जसं घरी बनवतो आणि विकतच पण आपण बाजारात घेतो, तपास करून राहते. दुकानातलं जर घेतलं आपण तर महागड भेटेल, म्हणजे स्वस्त मिळते. हा, आणि घरी जर बघलं तर महागात पडते.
1: बर.
2: हा, तर हे तपास कशी का बा, त्यांना कसं का पुरवतात बा असं स्वस्त विकायला.
1: नाही, तुमचा विषय चांगला आहे पण कसं
2: कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून
1: हा
2: प्रश्न अतिशय महत्वाचा.
1: कसं आहे, एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो. तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते. आपला कैरी आंबा काही प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी अशी गोष्ट, दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात, त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल. आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं. आपल्याकडची तेलाची
2: क्वालिटी.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढील.
3: हॅलो.
1: नमस्कार.
3: राजू गुजर बोलतो. राजूच्या आवाजी.
1: बोला.
3: राजूच्या आवाजी. गरुनाथ मंदिर राजूबाजार सिन्नर. आपण एवढे सर्व सांगताय लोणची वगैरे, पण ती त्यांच्याकडे फ्रीज नसेल, त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट कळत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते.
1: मुळातच लोणची हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये

ठेवावी लागत नाहीत, कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची, म्हणून त्याला म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक, त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो, आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल, इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावंसं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात ते त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले, सुरमई आणली किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात, फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात. आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईने आपल्याला माईन मोळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी, आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंदांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिलीत. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो, प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत राहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 जास्त मृत्युमुखी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्या साठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्त्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे. ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा, कृषी नवोन्मेष, वातावरण अनुकूल शेती, कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 पूर्ण होत आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता

गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान मिरसा बुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे CBSE शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी तीन भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक CBSEनं जारी केलं आहे. यात दोन भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यान्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी काँगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 1-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रूपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि काँगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: इलाहाबाद से पहुंचे दिल्ली। बचपन से उन्हें छपे हुए शब्दों से प्यार था।
1: राम कुमार वर्मा, उनकी एकांकी हमने कक्षा 6 में पढ़ी, तो मैं इलाहाबाद में बंद रोड की जगह है जहां उनके किनारे उनका घर था, तो जब मैं साइकिल से उधर से गुजरता था तो मैं उनके गेट के बाहर खड़ा होकर इंतजार करता था कि वो निकले, एक झलक में देख लूं, जैसे मुंबई में लोग फिल्म स्टार के लिए खड़े होते हैं।
0: लेखन के साथ साथ लेखकों से भी उन्हें बहुत प्यार था।
1: आगे देखो तो रघुपति सहाय फिराक रहते थे, दाएं देखो तो अकबर इलाहाबादी रहते थे, बाएं देखो तो सीवाई चिंतामणि जैसा पत्रकार था।
0: वो हैं जाने माने लेखक पत्रकार प्रताप सोमवंशी।
1: पहले लिखा तुम्हें प्यार है और आगे भाभी बीमार है।
2: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाई प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण। वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन। एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय। 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल। नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला। आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047च्या संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही

कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्त्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे CBSE शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं CBI उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि

0: निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढेफाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. काँगोमध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी काँगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: लंबे समय से संबंध रहा है.
2: जीनिया पर्सी ने स्विट्जरलैंड के प्रसिद्ध गिलियन इंस्टीट्यूट ऑफ हायर एजुकेशन से हॉस्पिटैलिटी, फाइनेंस और रेवेन्यू मैनेजमेंट में पढ़ाई की. इसके अलावा उन्होंने लंदन में फिट्जी विलियम इंस्टीट्यूट से इवेंट मैनेजमेंट में डिप्लोमा भी लिया हुआ है.
1: और अपनी पढ़ाई पूरी करने के बाद उन्होंने दुबई और अन्य स्थानों पर होटल इंडस्ट्री में काम किया. उन्होंने प्री ओपनिंग टीमों में भी काम किया जिससे उन्हें हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री का व्यवहारिक अनुभव मिला. और साल 2013 में उन्होंने अपना फ्रीलांस इवेंट से शुरुआत की.
2: और इस पहले जीनिया इवेंट्स का इसे पहले जीनिया इवेंट्स कहा जाता था. बाद में 1 अगस्त 2014 को उन्होंने अपनी कंपनी जीनिया हॉस्पिटैलिटी सॉल्यूशंस को आधिकारिक रूप में स्थापित किया. और ये कंपनी इवेंट मैनेजमेंट, हॉस्पिटैलिटी कंसल्टिंग और रणनीति साझेदारियों के क्षेत्र में कार्य करती है.
1: जी, उन्हें विशेष रूप से लग्जरी हॉस्पिटैलिटी, कॉरपोरेट गवर्नेंस और इवेंट मैनेजमेंट के क्षेत्र में उनके उत्कृष्ट कामों के लिए जाना जाता है. उनकी कंपनी मुख्यतः वेडिंग प्लानिंग, कॉरपोरेट इवेंट्स, हॉस्पिटैलिटी कंसल्टिंग और डेस्टिनेशन इवेंट्स, लग्जरी गेस्ट जो मैनेजमेंट होता है वो सेवाएं प्रदान करती है.
2: और उनका काम वी इनवाइट यू, यू ओन इवेंट इस विचारधारा पर आधारित है. यानी ग्राहक अपने कार्यक्रम का पूरी तरह से आनंद ले और बाकी व्यवस्था सब कंपनी संभाल लेगी. हॉस्पिटैलिटी के साथ साथ वो कॉरपोरेट गवर्नेंस में भी सक्रिय हैं.
1: जी, वो कुछ बड़ी और प्रसिद्ध कंपनियों में निदेशक के रूप में भी जुड़ी हुई हैं. और एक इंटरव्यू में उन्होंने बताया कि कॉमेडी क्लब और लाइव इवेंट्स में काम करते हुए उन्हें अपने व्यवसाय की प्रेरणा मिली थी. और इसके बाद उन्होंने स्वयं का ब्रांड भी शुरू किया

matter who

0: नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अविराम घड्याळ पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्याला ही मुलाखत आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर ऐकता येईल. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सक्षम कारभारासाठी राज्य शासनाच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून आता 33 ऐवजी 43 खाती तयार करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या फेरबदलांना मान्यता देण्यात आली. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारणात मी दीपाली चुतर मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत आहे ते माझे घर या चित्रपटातलं. गायलं आणि संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी आणि गीतकार आहेत रवींद्र भट्ट.

श्रोतो मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं रवींद्र भट यांचं गीत आपण ऐकलं. हा चित्रपट होता ते माझे घर.

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता हा स्वर आहे एस पी बालसुब्रमण्यम यांचा, गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि हा चित्रपट आहे साजन.

0: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
1: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
2: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
1: तू आहेसच विसरभोळी.
2: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
0: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
2: आभा?
0: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर देव दिनाघरी धावला या नाटकातलं बाळ कोल्हटकर यांचं नाट्यपद. संगीतकार आहेत वसंत देसाई आणि हे गीत गायला आहे पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी.

साजन या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं एस पी बालसुब्रमण्यम यांनी. गीतकार होते समीर, संगीतकार नदीम श्रवण.

श्रोतो, आताच आपण पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं बाळ कोल्हटकर यांचं नाट्यपद ऐकलं. संगीतकार होते वसंत देसाई आणि हे नाटक होतं देव दिनाघरी धावला. आता ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 चा विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मिक्स मसाला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-36-32-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोतो मिक्स मसाला कार्यक्रमात शेवटी ऐकूयात इक्बाल साबरी यांनी गायलेली अफजल इक्बाल साबरी यांची गझल. संगीत आहे साजिद वाजीद यांचं.

श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलीत इक्बाल साबरी यांनी गायलेली गझल. ही रचना होती अफजल इक्बाल साबरी यांची आणि संगीत होतं साजिद वाजिद यांचं. श्रोतो, 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजतायत. युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हाय फ्रेंड्स, जीवनीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो. बरोबर. मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आत्ता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशा वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी 12वी मध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी, हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला प्रवास आज तागायत हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल, कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात, ज्या गोष्टी घडतात, या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाज गटात वाढलेला असतो आणि ज्या समाज गटात तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं, भावनेचं वर्णन करते.
0: खरंय खरंय खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातलीय आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे. तर पाऊस हा नेमका काय आहे, कसा आहे, पावसाची नेमकी संकल्पना कोणती, आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल, तर ते पाऊस.
0: अच्छा.
1: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावं प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं.

0: पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली, पाऊस कोणाला म्हणावं? मी म्हटलं, बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदीमायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात न्हातो, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो, पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो,
1: वा वा,
0: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो, पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो, पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
1: आहा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तू किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंयस. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खरं तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान पावसाच्या सरी बरसतायत. छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी, त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे. बाहेरनं पावसाच्या सरी बरसतायत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिली आहेस, तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: येस, नक्कीच. आत्ता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचं जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरत आहे, परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीचं शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्गा. शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा, मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, हिरवा आहेस तो म्हणून लाल आहे रंध्रात ह्या, अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा, फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान, फेसाळत असतो समुद्र इथला लाटांनाही नसते भान, सागरा मलिन झालास याची आम्हा थोडी यावी जाण,
1: वा वा,
0: धरणी आहे तग धरून म्हणून

0: आकाशाचा आहे रंग, धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग, धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा, हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला, मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
1: वा कमाल, कमाल खरंच. खूप सुंदर. आणि खरं आहे, आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो, कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्या आहेत, आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते, आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ, भेटू आणि मग काहीतरी विचार करू, असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने, तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो, आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
0: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल, आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
1: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ, तू स्वतः तर कविता करतोस, पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात, वाचायला आवडतात?
0: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय, आणि कोणतीही रचना उगीच येत नसते, त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे, आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती, दवांत गेली सा भल्या पहाटे, आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली, आणि त्याच एका भावनेतनं किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते, आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यासाठी भाग पाडतोय,
1: बोलतं करतोय
0: अगदी खरंय, बोलतं करतोय, आणि त्यासाठीचा एका प्रियकराने, संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही, संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रियसीसाठी केलेला हा एक छोटेखानी प्रयत्न, ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आलीस आहेस निघून अशी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली, एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतुनी रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतुनी रंग हिरवा जागला, लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघर शाल. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघर शाल, गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस, इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस? अगं अतिशयोक्तीचं काय एवढं, आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय, तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर, विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग, ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे, म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय, आज थोडं ऐक सखे. का ग रुसलीस अशी, काय झाले असे वाकुडे, भय परंतु नको कोणते, अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले, बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला? मग हे सांगशील केव्हा, हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर? काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू? त्याच काळ्या भोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना.

काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतीवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणता ते हेच ना गपे. असो, सगळंच पटवून देण्याची, सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही, म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके.

0: पटवून देण्याची, सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही. म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके. आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस. क्या बात है, कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर. कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय, आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही. आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई. तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केलीस का?
0: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे. खरं तर ते कधी मिटणार नाहीये, आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे, निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे, शुद्ध आहे, आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे, म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील, कोणाची असतील, तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्त सूर तू. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्त सूर तू. वाजविला वाळा मी, निर्मिलेला नाद तू.
1: वा वा.
0: कोरी असता पाठी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. कोरी असता पाठी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. पाठीवरचा शब्द माझा, पण शब्दांवरची रेघ तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. तुझ्या कुशीतल्या उभेमध्ये उमगलेला मल्हार तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भविष्य असलेस माझे, तरी आजन्माची नांदी तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. मांडीवरी आज असली जीन्स, तरी आमरणाचा उन्मेष तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. प्रेम करावे शतता तुझ्यावर, अशी दुधावरची साय तू.
1: कमाल.
0: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी. गहिवर यावा जगास साऱ्या, असे असते नाव आई.

0: गहिवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई
1: निशब्द खरच म्हणजे वा कमाल ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाही आहेत कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
0: आहेत. आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
1: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय इतक्या छान कविताही तू सादर करतोयस पण आता घड्या खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
0: येस येस. तर शेवटची कविता जी सगळ्यां श्रोत्यांसाठी आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली पाऊस बघितला पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
1: बर.
0: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
1: नक्की.
0: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला. तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली. तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली. चंद्र निजला जरा म्हणूनी मला सुचू लागल्या प्रेम ओळी. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गहिवरले. प्रेम इतकं ताकदवान आहे की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा गहिवरले. प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो आणि म्हणून हा शेर. प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. रंग रूप गंध स्पर्शाचा पाऊस होतो साऱ्या वाटा.
1: क्या बात है.
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं आणि म्हणून आशेर. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा सुंदर अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार. आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता आणि एक सगळ्याच

0: या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण आहे की जेव्हा या हृदयी से त्या हृदयी पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच असं हे फलित म्हणायला हवं.
1: खरंय खरंय खरंय. मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoandyairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोतेहो, युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात मुंबई केंद्रावरून. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला.

श्रोतो, 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्या नगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार होते सुधीर फडके.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरू होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून देईल.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे अपराधी या चित्रपटातलं. गीतकार आहेत प्रवीण दवने, संगीत आहे ऋषी राज यांचं आणि हा स्वर आहे सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांचा.

श्रोतो अपराधी या चित्रपटातलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं. संगीतकार होते ऋषी राज आणि हा स्वर होता सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांचा.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोतो, कार्यक्रमात आता हा स्वर आहे आशा भोसले यांचा. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार आहेत एन दत्ता आणि हा चित्रपट आहे 1 2 3.

0: श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत पण ऐकलं. संगीतकार होते एन दत्ता आणि हा चित्रपट होता 1 2 3.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोतो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

श्रोते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल आणि हा चित्रपट होता सगळीकडे बोंबाबोंब.

0: जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोतेओ, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोतो, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतो, 100.1 मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
6: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते, ऐकूयात एक निवेदन. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9-10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

श्रोते हो, 100.1 MHz आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे दीपाली चुत्तर. जाणून घेणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दादू किसन खंडागळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गीतं आपण ऐकू शकाल. वृत्तविशेष 7:15 मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यात सुरुवातीला बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि पद्धत याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन शिंदे यांची मुलाखत. आणि यानंतर सीताफळ बागेचे व्यवस्थापन याविषयी मुक्काम माथनी पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी विनायक नारायण घोरपडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 7:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. आज भाग 1 सुगम संगीत 8:35 रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. कार्यक्रम रजनीगंधा रात्री 10:00 श्रोतेहो 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीच्या निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका आर्थिक विकास. श्रोतेहो असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊयात उद्या बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो प्रसारण सभा सुरू होईल नेहमीप्रमाणे 5:51 6:05 मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. दिनविशेष 6:25 6:30 चिंतन. लेखक पुंडलिक गवंडी. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितले जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात तण नियंत्रण याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रॉस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक प्रदीप पेंढारे. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून. सुगम संगीत 7:40 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड

0: हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीत 8:20. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम 8:40 मुंबई केंद्रावरून. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 आणि 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 10:00 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन आहे चेतन औटे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकू शकाल. अर्थविशेष 7:15 मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यात सुरुवातीला खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले उद्यानविद्या विभागाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार तथा प्रमुख डॉक्टर भरत पाटील यांची मुलाखत आणि यानंतर कमी खर्चात ऊस बेने प्रक्रिया याविषयी मुक्कामपोस्ट चनेगाव तालुका संगमनेर इथले विठ्ठलदास असावा यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोतेहो रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. 8:35 आपण ऐकू शकाल सुगम संगीत. श्रोतेहो रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय आहे महिलांमधील कर्करोगाच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर पद्मजा गरुड. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका इन्फ्रास्ट्रक्चर. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. श्रोतेहो आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. 6:41 झाली आहेत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, TB, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 0241-235-3515.
3: मोबाईल 960-44-988-36.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दादू किसन खंडागडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गाणी.

ಮೋತಿ ಲವಲೆ ಹರು ಹರ ಗ ಮೋತಿ ಲವಲೆ ಹರು ಹರ ಗ ವರ್ಷ ಲಖಾಯಿ ನಟ ಘಡಲಿ.

श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत दादू किसन खंडागळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गाणी. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.

त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते

भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2च्या 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र, अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा

0: पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता प्रसारित होईल.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कुट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

म्हणतोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी तर आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून पाटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणे याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनय कुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल

0: 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन, ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामुळे करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपला शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धारणेसाठी म्हणजे अल्प, अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे, अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजारमूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीविषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल

0: शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात, त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे, खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारसी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे, त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारसी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये, तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते कसतात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपड जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, ह्या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी पुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन तुषार पवार.

श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 9 जून 2026.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी संतोष मते
0: आणि मी अंकुश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज.

शेतकरी बंधू भगिनींनो, हुमणी ही एक पिकांना अत्यंत घातक असलेली कीड आहे. पण संध्याकाळच्या वेळेस 6 ते 8 वाजेच्या दरम्यान जर आपण हुमणी ट्रॅप आपल्या शेताजवळ लावले आणि त्याच्यामध्ये जर हे हुमणीचे भुंगेरे पकडून मारले तर हुमणी आळीच्या प्रसारणावर आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवू शकू. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं. बीज प्रक्रिया ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बीज प्रक्रियेमुळं बियाणाची उगवण क्षमता सुधारते. पिकांना सुरुवातीच्या काळामध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळं पिकाची वाढ जोमदार होते. रोपाची निरोगी वाढ झाल्यामुळं पिकांच्या उत्पादनात आणि उत्पादन गुणवत्तेमध्ये त्यामुळं चांगली सुधारणा होते. असे अनेक फायदे आपल्याला या बीज प्रक्रियेचे मिळत असतात. याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमात आपण बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि पद्धत याविषयीची मुलाखत ऐकणार आहोत. मुलाखत आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन शिंदे यांची. मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार
0: सर. बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे प्रक्रिया ही संकल्पना नेमकी काय आहे, का गरजेची आहे, तर याविषयी आधी आपण शेतकरी बंधूंना सांगूयात.
1: बहुतेक शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया म्हणजे काय हे माहीत नसतं. मग त्याची संकल्पना अशी आहे, बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीसाठी आपण जे बियाणं वापरतो त्या बियाणांवर बुरशीनाशके असेल, कीटकनाशके असेल, काही जीवाणू खते असेल म्हणजेच बायोफर्टिलायझर्स, किंवा काही पोषक द्रव्ये जे आपण मायक्रोन्युट्रिएंट म्हणतो, सूक्ष्म अन्नद्रव्ये, यांचा लेप लावणे, या पद्धतीला आपण बीज प्रक्रिया म्हणतो. आणि मग यामुळे काय होते की बीजाच्या भोवती आपल्याला एक संरक्षक कवच निर्माण होते, त्यामुळे बियाणांमधून पसरणाऱ्या किंवा जमिनीतल्या काही रोग किडे यांपासून जो काही प्रादुर्भाव बी आपल्या बीजला होतो, जे आपण पेरलेलं असतं त्यापासून आपलं बीज वाचलं जातं आणि त्यामधून रोपांची चांगली वाढ होते व आपल्याला चांगलं पीक निरोगी मिळतं. म्हणजेच बीज प्रक्रिया थोडक्यात सांगायला गेलं तर आपलं पेरलेलं बीज वाचवण्यासाठी त्या बीजावरती जे काही आपण वेगवेगळ्या रसायनांचा असेल, त्यात आपण बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणतो, बायोफर्टिलायझर्स म्हणजे जैविक खतं म्हणतो, यांचा लेप लावणे, याला आपण बीज प्रक्रिया म्हणून संबोधतो.
0: नक्कीच, बीज संस्करण म्हणजेच बीज

0: जी प्रक्रिया ही करणं का गरजेचं आहे, तर बियाणाचा उगवणीसाठी त्याचं रक्षण होतं, किडी अनेक रोग जे त्याच्याबरोबर जे पसरले जातात त्यांना प्रतिबंध घातला जातो, त्याची उगवण क्षमता त्याच्यामुळे सुधारते आणि एकूणच म्हणजे लक्षित जो आपला उगवण क्षमता आहे ती आपल्याला साधली जाते, असे अनेक फायदे सरांनी आपल्याला सांगितले. सर, बीज प्रक्रिया करण्याचा आग्रह नेमका कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभाग का करत असतो, तर याविषयी काय सांगाल सर?
1: तर बीज प्रक्रिया करण्याची गरज का आहे यातून मी याचं उत्तर देऊ इच्छितो. जसं की रोगांपासून संरक्षण हे पहिलं आहे. जसे पिकांवर अनेक रोग बियाणांमधून आणि जमिनीतून पसरतात, त्यामुळे बीज प्रक्रिया केल्याने काही बुरशीजन्य रोग असतील, जसं की मर रोग असेल, मुळकूज असेल, काही जीवाणूजन्य पण रोग आहेत, या सर्वांचा प्रादुर्भाव आपण रोखला जातो, कारण आपण त्यावरती बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा लेप लावतो. दुसरं सांगायचं झालं तर किडींपासून संरक्षण होतं. जसं बीज पेरल्यानंतर पहिल्यांदा जे काही रोपटोपक होतं त्यावरती प्रामुख्याने किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो, मग जर बीज प्रक्रिया केली तर तो प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो, म्हणजे किडींपासूनही आपल्या पिकाचं संरक्षण केलं जातं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उगवण क्षमता वाढवली जाते. तर ती कशी? तर आपण त्या बीज प्रक्रियेमध्ये काय करतो, वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची पण त्याला प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्यातून मिळणारे घटक हे त्या रोपाला लगेच मिळतात, म्हणून त्याची उगवण क्षमता पण वाढते. त्यानंतर पोषक तत्वांची उपलब्धता. या बीज प्रक्रियेमध्ये मी जसं बोललो की जीवाणू खतांचा आपण वापर करतो, ज्याला आपण बायो फर्टिलायझर म्हणतो, मग ते काय करतात, जे काही मातीमध्ये काही घटक आहेत जे पिकाला उपलब्ध होत नाहीत, पण मग हे काय करतात, त्या घटकांचं रूपांतर अशा द्रव्यामध्ये करतात की जे आपल्या पिकाला उपलब्ध होतात, मग त्यामुळे काय होते, पोषक तत्वांची उपलब्धता भरून काढली जाते. त्यानंतर सुरक्षित वाढ होते, जसं संरक्षण होतं आपलं रोगांपासून आणि किडींपासून. आणि महत्त्वाचं म्हणजे खर्चाची बचत होते, आपल्या शेतकऱ्याला कमी खर्च लागतो. तो कसा, जर आधी आपण बीज प्रक्रिया केली तर त्या पिकावर वाढल्यानंतर कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोग याचं प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळं त्यानंतर लागणारे जे काही आपले फवारणीसाठी लागणारा खर्च आहे तो कमी होतो आणि त्यामुळं अल्टिमेटली आपला खर्चाची बचत होते.
0: बीज प्रक्रियेचे एवढे फायदे शेतकरी बंधूंनो आपल्याला आहे, त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करणं गरजेचंच आहे. सर, बीज प्रक्रियेच्या मग काही पद्धती सुद्धा आहेत का, काही विविध पद्धती याच्यामध्ये अवलंबणं बदल करणं काही गरजेचं आहे का, काय सांगाल?
1: हो, मुख्यत्वे बीज प्रक्रियेच्या आपल्या तीन पद्धती आहेत. पहिली आहे रासायनिक बीज प्रक्रिया, दुसरी आहे जैविक बीज प्रक्रिया आणि तिसरी आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया. तर रासायनिक बीज प्रक्रियेबाबत बोलायचं झालं त्यामध्ये दोन प्रकारचे असतात, एक बुरशीनाशक ज्याला आपण फंगीसाइड्स म्हणतो आणि दुसरा आहे कीटकनाशक ज्याला आपण इन्सेक्टिसाइड्स म्हणतो. मग बुरशीनाशक प्रक्रियेमध्ये आपण काय करतो, जे काही बुरशीनाशक असतील जे आपल्याला आपल्या कृषी सेवा केंद्रामधून मिळतात त्यांचा उपयोग केला तरी चालतो, जसं की थायरम असेल, कार्बन डेन्झिम असेल, कॅप्टन असेल, यासारख्या बुरशीनाशकांचा आपण उपयोग करू शकतो. तर तो किती करावा हा पण एक मुद्दा आहे. तर 2 ते 3 ग्रॅम बुरशीनाशक हे प्रति किलो बीजला त्याचा प्रक्रियेसाठी वापर आपण केला पाहिजे. तसंच कीटकनाशकांमध्ये 5 ते 20 मिली प्रति किलो बीजसाठी आपण कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. त्यात इमिडाक्लोपिड, क्लोरोफायरीफॉस यासारख्या कीटकनाशकांचा समावेश होतो. म्हणजे रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये हे दोन प्रकारचे आपल्याला प्रकार बघायला मिळतात, जसं की बुरशीनाशके आणि कीटकनाशके. दुसरा महत्त्वाची पद्धत आहे ती द जैविक बीज प्रक्रिया. जैविक म्हणजे बायो फर्टिलायझर्स, त्या जैविक खते म्हणजे जैविक खताचा लेप आपण त्या बीजला लावणे, त्यामुळे काय होते की जे घटक आपल्याला अवेलेबल नाहीत, जसे नत्र असेल, स्फुरद असेल, हे जमिनीत आहेत पण ते ज्या रूपातमध्ये पिकाला घ्यायचे आहेत त्या रूपामध्ये नसतात, मग ते उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू खते करतात. त्या जीवाणू खतांमध्ये येतं रायझोबियम येतं, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर येतं, तसेच PSB येतं. आता हे पिकां प्रकारे बदललं जातं, जसं रायझोबियम हे शेंगवर्गीय पिकांसाठी आपण उपयोग करू शकतो, तसेच काही तृणधान्य आहेत आपले गहू, बाजरी, ज्वारी, यांसाठी ॲझोटोबॅक्टर यूज करू शकतो, वापर करू शकतो. मग याचा वापर कसा करायचा, तर जे काही आपले जैविक खतं आहेत त्यांमध्ये जैविक बुरशीनाशके पण आहेत, त्यात ट्रायकोडर्मा आपण सर्वांनी ऐकलेलंच असेल शेतकरी वापरतायत, पण ते बीज प्रक्रियेसाठी न वापरता डायरेक्ट अप्लाय करतात, चालू पिकामध्ये ते यूज करतात. पण तसं न करता आपण बुरशीनाशकाची आपण बीजांवर प्रक्रिया करू शकतो. त्यानंतर तिसरी महत्त्वाची प्रक्रिया आहे ती सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया, ज्याला आपण मायक्रो न्यूट्रिएंट ट्रीटमेंट असं म्हटलं जातो. यामध्ये आपलं झिंक येतं, बोरॉन येतं, लोह येतं, जसं की मॅंगनीज येतं, ह्या सर्व मायक्रोन्युट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्याचाही लेप आपण बीजवर लावू शकतो. तसेच या तीन महत्त्वाच्या झाल्यानंतर काही इतर पद्धती पण आहेत, जसं की गरम पाणी उपचार ही आपली पारंपरिक पद्धत आहे, त्याला आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट म्हणतो. म्हणजे बीजला गरम पाण्यामध्ये भिजू ठेवायचं, मग काय होतील, त्या बीजाच्या बाहेरून किंवा आतून जे काही

0: किडे वगैरे असतील ते मरून जातात. त्यानंतर मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया असते. मिठाच्या पाण्यामध्ये पण आपण बीज हलक्या प्रमाणात भिजू घालतो, 2% मिठाचं द्रावण करू शकतो. हे सर्व आपले बीज प्रक्रियेचे पद्धती आहेत. त्यानंतर आता ही बीज प्रक्रिया कशी करावी आपला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण काय करतो, जर आपण त्या बीज प्रक्रियेसाठी सर्वात प्रथम आपल्याला आपलं बीज उपलब्ध पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये आपण सर्वप्रथम गुळाचं पाणी करतो. कारण गुळाचं पाणी कशासाठी, तर आपलं जे काही रसायन आहे, जे काही जैविक खत आहे, ते त्या बीजला चिकटून राहायला पाहिजे ना ट्रीटमेंट केल्यानंतर. त्यासाठी गुळाचं पाणी आपण वापरतो. मग गुळाचं पाणी तर किती करावं, तर आपण 1 लिटर पाणी गुळाचं करतो 1 किलो सीडसाठी. त्यामध्ये 125 ते 250 ग्रॅम गुळ मिक्स करतो, ते पाणी गरम करतो, त्यानंतर ते पाणी आपण थंड होऊ देतो आणि मग त्यामध्ये आपण आपली जीवाणू खते असेल ते मिक्स करतो आणि त्याचा लेप आपल्या सीडला किंवा बीजला देतो. हे जे जीवाणू खतांसाठी. पण जर कीटकनाशके बुरशीनाशके असेल तर त्याला गुळाच्या पाण्याची गरज पडत नाही, कारण त्यांचं फॉर्म्युलेशन जे असतं ते ऑलरेडी असं बनवलेलं असतं की ते बीला चिकटतं, त्यामुळे त्याला गुळाच्या पाण्याची वगैरे गरज पडत नाही. फक्त जीवाणू खतांसाठीच त्याची गरज पडते. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या तिन्ही प्रकारच्या पद्धती आहे त्या एकाच वेळी पण करू शकतो. म्हणजे रसायनांची ट्रीटमेंट देऊ शकतो, बीज प्रक्रिया करू शकतो, त्यानंतर जीवाणू खतांची पण करू शकतो आणि शेवटी मायक्रोन्यूट्रियंटची पण करू शकतो. पण यामध्ये याचा क्रम महत्त्वाचा आहे. सर्वात प्रथम आपण बुरशीनाशकाची ट्रीटमेंट द्यायची, त्यानंतर कीटकनाशकाची द्यायची, त्यानंतर 2 ते 3 तास थांबून मग जीवाणू खतांची प्रक्रिया त्या बीजवर करायची. कारण जीवाणू खते हे एक जिवंत ऑर्गॅनिझम असल्यामुळं ते बुरशीनाशक किंवा कीटकनाशक याला काय आहे, सेन्सिटिव्ह आहे. म्हणून सर्वात प्रथम अधिक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि 2 ते 3 तासानंतर जीवाणू खते याची आपण ट्रीटमेंट करू शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्याला बीज प्रक्रिया करताना आधी बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे, नंतर इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकांचा वापर करायचा आहे आणि सरतेशेवटी पेरणीआधी आपल्याला सूक्ष्म जीवाणूंचा वापर त्याच्यावरती करायचा आहे. अशा पद्धतीने बीज प्रक्रिया आपल्याला पेरणीआधी करायची आहे. सर, बीज प्रक्रियेविषयी तर आपण जाणून घेतलं, त्याच्या महत्त्वाविषयी जाणून घेतलं, पण जर बीज प्रक्रियेचे फायदे जर आपल्याला पाहायचे असतील तर आपण काय सांगाल?
0: तर बीज प्रक्रियेचा फायदा सांगताना बहुतांश आपण काय सांगतो की रोग आणि किडींपासून संरक्षण होणे हा तर महत्त्वाचा आहेच, त्याबरोबर त्याची उगवण क्षमता पण आपण वाढवू शकतो. कारण आपण जीवाणू खते पण वापरतो, त्यात सूक्ष्म अन्नद्रव्य पण वापरतो. तसेच रोपे हे सशक्त बनतात. जसं आपण म्हणतो सुदृढ बालक, एक जन्माला आलेलं मूल जर चांगलं असेल तर त्याला आपण सुदृढ म्हणतो. तसं बीज प्रक्रिया केल्यामुळे जे काही अन्नद्रव्ये त्या रोपाला उगवण्याच्या वेळीच मिळतात, त्यामुळं सशक्त रोपे आपल्याला तयार मिळतात. त्यामुळे तर रासायनिक खर्चाची बचत होते. जसं की मी सांगितलं, नंतरच्या फवारणीचा खर्च आपला बीज प्रक्रियेमुळं कमी होतो, कारण वेगवेगळ्या किडींचा वगैरे प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे, हा एक त्याचा फायदा आहे. त्यानंतर पर्यावरणाची ऱ्हास कमी केला जातो. का? कारण फवारणीचा खर्च कमी झाला म्हणजे फवारणी कमी झाली, त्यामुळं पर्यावरणात आपले जे काही रसायने मिसळले जातात त्यांचं प्रमाण पण कमी केलं जातं. तसेच खतांची कार्यक्षमता वाढते. आता कार्यक्षमता वाढते कसं, तर जीवाणू खतांच्या वापरामुळे जमिनीतील पोषक तत्वांची उपलब्धता वाढते आणि त्यामुळं खतांचा वापर अधिक कार्यक्षम होतो. या पद्धतीने खतांची कार्यक्षमता वाढते. तसेच साठवणुकीत संरक्षण होते. म्हणजे जर आपल्याला स्टोरेज करायचं असेल, फक्त पेरणीसाठीच आपण बीज प्रक्रिया करतो असं नाही, जर आपल्याला आपलं बी पुढच्या वर्षासाठी, पुढच्या हंगामासाठी जर स्टोअर करायचं असेल तर त्यातही याचा फायदा आहे. त्या साठवणुकीच्या पद्धतीमध्येही आपल्या बीजचे संरक्षण केले जाते.
1: बीज प्रक्रिया, बीज प्रक्रियेचे फायदे, बीज प्रक्रियेची पद्धती याविषयी आपण मार्गदर्शन केलं. एकूणच जाता जाता शेतकरी बंधूंना आपण आपल्या शब्दामध्ये बीज प्रक्रियेविषयी काय सांगाल सर?
0: बीज प्रक्रियेविषयी मी असं सांगेल, ही सर्व बीज प्रक्रिया करताना आपण काही काळजी पण घ्यायला पाहिजे. तर काळजीमध्ये असं येतं की आपण जे काही रसायने वगैरे वापरतो ते विषारी असतात. ते विषारी असल्यामुळे बीज प्रक्रिया करताना हातमोजे, मास्क, चष्मा ह्या गोष्टी वापरणे गरजेचं आहे. तसेच आपल्याला बीज प्रक्रियेसाठी बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, जीवाणू खते असेल यासाठी प्रमाण ठरवून दिलेलं आहे, त्या प्रमाणातच ते वापरले गेले पाहिजेत. नाहीतर आपल्या बीजची उगवण क्षमता कमी पण होऊ शकते. जसं की बुरशीनाशक असेल तर 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो, जसं की कीटकनाशक असेल तर 5 ते 20 मिली प्रति किलो आणि जीवाणू खते असेल तर 25 ग्रॅम प्रति किलो अशा पद्धतीने आपण वापरायला हवे. त्यानंतर बीज प्रक्रियेनंतर त्वरित पेरणी करणं गरजेचं आहे. किंवा आज बीज प्रक्रिया केली आणि 2-3 दिवसांना पेरणी करतो असं चालत नाही. कारण जे जीवाणू खतांची आपण जी त्याला प्रक्रिया करतो ते सूक्ष्म मायक्रो ऑर्गॅनिझम हे जिवंत असतात. जर कालांतराने त्यांचा वेळे अभावी जर आपण जर पेरणी टाळली बीज प्रक्रियेनंतर तर त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणून त्वरित पेरणी करणं गरजेचं.

चा आहे. त्यानंतर आपल्या रासायनिक जे केमिकल आहे, औषधं आहे, त्याचा वापर प्रॉपर न केल्यामुळं प्रदूषणाचा आपण मातीचे मृदा प्रदूषण आपण म्हणतो त्याचाही संकट वाढू शकतं. त्यानंतर योग्य क्रमाने जसं आपण सांगितलं आधी बुरशीनाशक मग कीटकनाशक आणि मग जीवाणू खते हा योग्य क्रम वापरायची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे बीज प्रक्रियेच्या वेळेस. त्यानंतर जे काही तुम्ही बीज प्रक्रियेसाठी वापर केलेला आहे ते खाद्य म्हणून वापर तुम्हाला करता येणार नाही, धान्य म्हणून वापर करू नये, कारण जे सगळे रसायन आहेत ते विषारी असतात. आणि शेवटी साठवणूक जर आपल्याला करायची असेल त्या बीजाची पेरणी

0: एकंदरीत ही बीज प्रक्रिया ही शेतीमधील एक महत्त्वाची आणि प्रभावी पद्धत आहे, जी कमी खर्चात पिकाचे संरक्षण करून उत्पादन वाढवण्यास मदत करते. योग्य काळजी घेऊन आणि योग्य पद्धतीने ही प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांचा खूप फायदा होतो किंवा होऊ शकतो.
1: नक्कीच. शेतकरी बंधूंनो, सरांनी अगदी बरोबर सांगितलं की ह्या थोड्याशा प्रक्रियेमुळं, थोड्याशा त्रासामुळं आपण दीर्घकाळापर्यंत कीड आणि रोगापासून बियाणं मुक्त ठेवू शकतो, त्याची उगवण क्षमता सुधारू शकतो आणि त्याच्यामुळं येणारं उत्पादन, येणारं पीक हे सुरुवातीच्या अवस्थेत सशक्त राहून त्याची वाढीची प्रक्रिया लवकर त्याची पूर्ण होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, त्यांचा मोबाईल नंबर आहे 79 72 89 20 90. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण हे जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी, अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद सर.

शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि पद्धत याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक चेतन शिंदे यांची. मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी. ही मुलाखत आम्ही पुनः प्रसारित केली होती.

शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत सीताफळ बागेचं व्यवस्थापन याविषयी. मुलाखत आहे मुक्काम माथणी पोस्ट कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतिशील शेतकरी विनायक नारायण घोरपडे यांची. मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी. ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. गुरपडेजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: गुरपडेजी. आपण खरं तर आपल्या मातनी या गावामध्ये आपली शेती फुलवत असताना किंवा आपली ही शेती शेतीमधून उत्पन्न मिळवत असताना आपण फळबागेकडे कसे वळालात आणि आपल्याकडे आता कोणती फळबाग आपण लावलेली आहे त्याविषयी सांगूयात.
1: आता सध्याला आमच्याकडं सीताफळाची बाग आहे. सीताफळ साधारण 1000 झाडं आहेत आपल्याकडं. तर साधारण कसं वळायचं कारण असं आहे का बा, समजा बा थोडा लोकचा कल वेगळा होता. आमच्या दृष्टीने आम्हाला असं वाटलं बा का जरा खर्च कमी येतो. आता डाळिंब शेती पण होती आमच्याकडं, पण डाळिंब शेतीचा विषय थोडासा वेगळा झाला, खर्चिक झाला. तर हे कमी प्रमाणात समजा त्याला खर्च लागतो, म्हणून त्यामुळे आम्ही ह्या शेतीकडे वळालो.

0: आता आपण सांगितलं की साधारणतः 1000 झाडं आपल्याकडे सीताफळ या आवानाची आहेत. आता आपण ज्यावेळेस सीताफळ बागेची लागवड करायची असं ठरवलं आणि आपण सांगितलं की आपण डाळिंब बागेकडे सुरुवातीला वळालेला होतात, आता आपण सीताफळ बागेकडे वळालात, हे सगळा बदल करत असताना आपल्याला पुन्हा एकदा बाग आपली उभी करत असताना आपल्याला एक चांगल्या प्रकारची किंवा चांगल्या दर्जेदार वाणाची ही बाग असावी असं आपलं नियोजन असेल, तर त्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या सीताफळातील वाणाची निवड केली आणि त्या पाठीमागची नेमकी कारणं काय होती?
1: त्याचं कारण असं आहे का, बा समजा आता गावरान सीताफळ जे आहे ना, तर गावरान सीताफळाचा विषय असा आहे का, बघा एक खटी मार्केटला ती नेता येत नाही, त्याच्यामुळं मग ते हे गोल्डन सीताफळ जे आहे ना, तर ते गोल्डन सीताफळ एक खटी तोडलं तरी चालतं, ती मार्केटला काही अडचण येत नाही, लांबच्या मार्केटला ती जातं, त्याच्यामुळं आम्ही काय केलं, गावरान चिन्ह लावता समजा, तर आम्ही ती NMK गोल्डन म्हणून सीताफळ लावलेली आहे, त्याच्यामुळं आणि तिचं अंतर जर जास्त ठेवलं तर चांगलंच असतं, कमी अंतर ठेवून चालत नाही. आता तर सर्व वाटिकेच्या संदर्भात म्हणतात बा कमी अंतर ठेवून लागावा लागवड करावा, पण त्याच्यात असं आहे हवा जितकी बागेत खेळती राहील तितकं किडी रोगाला कमी पडतं. पण ते काय होतं, काही लोकांचं म्हणणं असं येतं का दाट लावावं पातळ लावू नये, पण पातळ लावलेलं कधी पण उत्पन्नाला चांगलंच राहतं बा असं.
0: आता आपण सांगितलं की आपण बागेची लागवड केली त्या पद्धतीने आपलं व्यवस्थापन चाललंय, साधारणतः आपली बाग जी आहे ती किती वर्षांपूर्वी लावली आणि आता कोणत्या स्थितीमध्ये आपण या बागेच्या माध्यमातून उत्पन्न घेत आहे?
1: आता सध्याला लागवड झालेली आमची जवळजवळ 8-9 वर्ष झाली या गोष्टीला. आता 9 वर्षात आम्हाला सुरुवातीला थोडंसं उत्पन्न चांगलं भेटलं, त्याच्यानंतर थोडं कमी बी भेटलं, असं नाही आहे का बा दरसालच असं उत्पन्न भेटणं असं नाही आहे. आता गेल्या वर्षी थोडं मंद होतं बा समजा, मार्केट मंदी होती, त्याच्यामुळे जरा कमी बी रेट भेटला. पण जरी कमी रेट भेटला तर फळझाडाचा विषय असा आहे की बा जरी कमी रेट भेटला तर लगेच काढणं लगेच लावणं काय ते सोपं नसतं, त्याच्यामुळं आता आम्हाला लावून समजा 8-9 वर्ष झालेत, 8-9 वर्षात एखादा अर्ध वर्ष जाऊ शकतो बा फेल. तर तसं लावायचं म्हणलं तर गोल्डन सीताफळात एकच कार्यक्रम असा आहे तर थोडंसं प्रॉब्लेम असा येतो त्याला फवारे बिवारे लागतातच, फवारे जर नाही मारले तर मग एवढा हे वाटत नाही, इफेक्ट नाही होत, फवारे थोडे कायना पण मारावंच लागते.
0: आता बागेची लागवड करत असताना आपण सांगितलं की अंतराचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे, आपण हे बागेचं व्यवस्थापन करत असताना किती अंतरावर या झाडांची लागवड केलेली आहे आणि आपण ही लागवड करत असताना नेमकं मार्गदर्शन कुणाचं घेतलं किंवा आपल्याला कृषी विभागामार्फत याचं काही मार्गदर्शन असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत सल्ला असेल हा उपलब्ध झाला का, याविषयी काय सांगूया?
1: आता याविषयी असं आहे की आता तसं सीताफळाच्या रोपावाल्यांनी पहिलं सांगा आम्हाला 8x16 लावायचं सांगितलं होतं, पण त्यांचं न ऐकता आम्ही एक ना 15x10 लावलं, तर ती लागवड योग्य वाटली आम्हाला, काही अडचण नाही. आता सध्याला जी काही लागवड केलेली आहे आम्ही ती 13x8 बी केलेली आहे, पण ती पण आमच्या दृष्टीने थोडीशी दाट वाटते, पण आता आम्ही चुकलोत बरं का. पण प्रश्न असा आहे का बा पुढं ज्याला समजा लावायची असेल त्यांनी अंतर ठेवूनच सीताफळ लावली पाहिजे, कारण त्याला प्रॉब्लेम असा येतो का पुढं जितकी गर्दी जास्त होईल तितका त्रास होतो फवारणीसाठी.
0: बरं, म्हणजे योग्य अंतर राखणं हे अतिशय गरजेचं आहे. घोरपडेजी, आपण बागेची लागवड केली किंवा आता त्या माध्यमातून आपण उत्पन्नही मिळवता, हे सगळं व्यवस्थापन करत असताना या बागेसाठी पाण्याची उपलब्धता असेल ही फार महत्त्वाची आहे, तर हे पाणी व्यवस्थापन कसं करतात त्याविषयी सांगूया.
1: पाणी व्यवस्थापनचं असं आहे की पाणी त्याला कमी लागतं, पण जर समजा पाऊस ज्यादा कमी झाला, जाड जमीन जर असेल तुमची, तर त्यालासुद्धा तुमचा फुलगडीला प्रॉब्लेम येतो, तर त्याच्यासाठी जमीन समजा मध्यमच असावं, जाड जमिनीतली सीताफळ येतं, नाही येत असं नाही पण येतील, पण काय होतं जास्त जर समजा उपळाची जमीन असेल निचऱ्याची नसेल तिथं क्वालिटीत फरक पडतो.
0: आता पाणी व्यवस्थापनाविषयी आपण सांगितलं, आता आपण बागेच्या फुलोऱ्याची किंवा फळधारणेची जी अवस्था असते त्याविषयी बोलूयात. नेमकी या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या बागेची कोणती काळजी घेणं खूप गरजेचं असतं काय सांगूया?
1: आता बागेची काळजी घेणं म्हणजे तण जे येतं ना आपल्या बागेत ते तण होऊन नाही द्यायला पाहिजे, पण थोडंफार जरी झालं तरी समजा त्याला आता थोडं तणनाशक मारणं गरजेचं आहे. फुलोऱ्यात असताना थोडे फवारे चांगले औषधं जैविकमध्ये जर मारली किंवा कीड नियंत्रण समजा थोडंसं बजेटमध्ये जर केलं बा आपल्या हिशोबाने त्याला काही भारी औषधं एवढे काही वापरावं लागत नाहीत, पण तेवढ्यात तेवढं त्याला मारावंच लागतं. सीताफळ लोक म्हणतात बा फुकट येतं, पण फुकट पीक नाही आहे ती, त्याला फवारे थोडे कवायना पण मारावंच लागतात. आणि त्याची काळजी घ्यायची म्हणजे सीताफळ याच्या बागेत गचपण होऊन नाही द्यायला पाहिजे बा असं.
0: आता फळबागेची काळजी घेत असताना वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला या बागेचं व्यवस्थापन करावं लागतं. आता कोणती बाग असेल तर त्यासाठी खतांचं व्यवस्थापन असेल, किडे आणि रोग

0: निर्मूलन असेल अशा बऱ्याच गोष्टींकडे आपल्याला पाहावं लागतं. आपण हे नियोजन कसं साधता?
1: आता ते नियोजन जर म्हटलं तर त्याचा प्रॉब्लेम एक येतो, खताचं नियोजन असं आहे का, युरियाची खतं आहे ना ही सीताफळाला शक्यतो जास्त चालत नाही, त्याच्यासाठी स्फुरत चालेल, समजा तुमचं शेणखत चालेल, थोडंफार कोंबडीचं खत चालेल, सुपरफॉस्फेट पॉटॅश चालेल, पण नत्राचं प्रमाण हे फार सीताफळासाठी कमी लागतं. तर त्याच्यासाठी आहे ना जास्त नत्र वापरणे टाळायला पाहिजे, आणि नत्र जर जास्तच होत असेल तर ते किडीला जास्त हानिकारक आहे. म्हणजे जितकी कवळकी येईन बो शेंड्याला तर तितकं ती हानिकारक आहे, म्हणजे त्याच्यापासून मावा हे तुडतुडे ही कीड जी वाढती ना ती नत्राच्या याच्यापासून जास्त वाढती.
0: आता आपण थोडंसं विक्री व्यवस्थापनाविषयी बोलूयात. फळधारणीनंतर ज्यावेळेला तोडणी करायची त्या अवस्थेविषयी बोलूयात. हे व्यवस्थापन आपण कसं साधता? विक्रीबाबत बोलायचं असेल तर आपण ही बाजारपेठ कशी उपलब्ध करतात त्याविषयी सविस्तर सांगूया.
1: आता विक्रीचा विषय असा आहे, मुंबईला विकतं, पुण्याला विकतं, जागेवर पण विकला मी, जागेवर बी विकलं त्यावेळेस व्यापारी जागेवर येऊन बी नेले, पण व्यापाऱ्यांचा विषय असा आहे का व्यापारी शेल्कच माल नेणार, त्यांना काळा डाग अजिबात चालत नाही, थोडंसुद्धा जरी असं थोडं खर्चाटलं असं घासलं तरी बी ते घेत नाहीत, त्यामुळे मग आम्ही समजा आता पुण्याला माल पाठवायचो, मुंबईला नाही पाठवला पण पुण्याला पाठवतो, तर पुण्याला आमच्या दृष्टीने पुण्यालासुद्धा चांगले पैसे होतात असं काही नाही आहे. जरी कमी रेट सापडला तरी पुण्याची इज्जत तिथं सीताफळाला आहेच, आणि सीताफळ तोडताना त्याला देठा सगटच तोडावं लागतं, ती असं नुसतं साधं तोडून चालत नाही, त्याला देठ कात्रीनेच तोडावं लागतं, आणि ती व्यवस्थित त्याची पॅकिंग कॅरेटमध्ये इथं ठेवून तीच पुण्याला आम्ही पाठवतो.
0: आता आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खरं तर घोरपडेजी आपण बोललो, आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच आपले अनुभव जे आहेत ते कामी येणार आहेत. शेवटी आपण या मुलाखतीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना या सीताफळ बागेविषयी आपण काय सल्ला द्याल, काय त्यांना आवाहन कराल?
1: समजा एखाद्याला पाणी कमी असेल, एखाद्या शेततलावाची जमीन असेल तिची, समजा त्यांनी शेततलाव केलेलं आहे बो, मग दुसरं पीक समजा जास्त घेता येत नाही, त्याला काय, समजा सीताफळ जर त्यांनी लागवड केली बो तर गरिबीत गरिबी समजा बा त्याची परिस्थिती तेवढ्या याच्यावर त्याला जी पी उत्पन्न दुसरं भेटत नाही त्याच्या दुप्पट ही उत्पन्न निश्चितच भेटणार. तर
0: शेतकरी बंधू भगिनींनो, घोरपडेजींचा नंबर आहे 9390183900. घोरपडेजी आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात, शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
1: नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण सीताफळ बागेचे व्यवस्थापन याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती मुक्काम माथणी, पोस्ट कौडगाव, तालुका अहिल्यानगर इथले प्रगतिशील शेतकरी विनायक नारायण घोरपडे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ कांडके यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती.
1: प्रधानमंत्री शेतकरी मान

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या किसान वाणी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण माहिती ऐकू शकणार आहोत तण नियंत्रण याविषयी. तसंच उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमामध्ये उद्या आपण मुलाखत ऐकू शकणार आहोत खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी. मुलाखत असणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार तथा प्रमुख डॉक्टर भरत पाटील यांची. तसंच कमी खर्चात ऊस बेणे प्रक्रिया याविषयीची मुलाखत ऐकू शकणार आहोत मुक्काम पोस्ट चणेगाव तालुका संगमनेर इथले प्रगतिशील शेतकरी विठ्ठलदास असावा यांची.
3: बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमातून मी संतोष मते
2: आणि मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयी.

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजलेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74-00-48-40-88.
3: 74-00-48-40-88.
5: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
6: फसला, अनोळखी ऍप पासून बचाव करा.
7: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
10: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
9: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
10: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला मराठी राष्ट्रीय बातम्या.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200+ जण जखमी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ॲप आणि न्यूज एअर न्यूज मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्य नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे, असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय

मदत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं एक फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमिरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट आवामी ऍक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोहोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात 1000 लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराण विरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत. पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया. कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते. कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुम्ही

0: जी अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे एक आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे, कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7% पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
0: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा, त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती.
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, FDI सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे, सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात 3rd नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: ओव्हरऑल उत्पादन आणि कारखान्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली.
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही

0: सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केलं त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळ अशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे. म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल असं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्या तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये. जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते?
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच जोडलेलं आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स येण्यासाठी सिंगल विंडो जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी त्याच्यामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे, पण याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं, तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत

0: त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की शेतमालाचे भाव किमान आधारभूत दर शेतमालाची निर्यात त्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधा पुरवठा साखळी या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 वर्षात झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय जरा विस्ताराने सांगा.
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता. पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
1: कोणते रिफॉर्म झालेले?
0: आपल्याकडे एक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे ऍग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता. अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केट वर जाऊ शकता,
1: तिथले
0: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90च्या दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही. पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना गुंतवणूक करायची आहे. पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे. पण साठवणुकीचा जो भाग आहे, कोल्ड स्टोरेजेस वगैरे,
0: बरोबर,
1: आता त्याची संख्या वाढली गेल्या 12 वर्ष.
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, कारण की त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की ऍग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे. याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो, अर्थसंकल्पीय तरतूद असते, ती कमी कमी होत चालली. ही ओरड आपण कॉलेजला होतो त्यावेळेसपासून ऐकतो, गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मुली सांगत असतात की

0: प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळजवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे. आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्प तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली
0: आहे? बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षामध्ये होत आहे आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये. विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेमध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिलेले हर घर जल योजनेमध्ये आता LPG कनेक्शन दिले आहेत उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केलेली
1: आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
1: मगाशी तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला पण गेल्या 12 वर्षामध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे आणि कोरोना या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतकं न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे व्हॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती. हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते व्हॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं. व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम, त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न

0: करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला, त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्सच म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाही आहे. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते,
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी बाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला.

श्रोते हो हॅलो बळीराजा या लाईव्ह हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदुविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, सर्व श्रोत्यांचं आपली आवड या कार्यक्रमात मी दीपाली चुत्तर स्वागत करते. कार्यक्रमात पहिलं गीत आहे सामना या चित्रपटातलं. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर, हा स्वर आहे उषा मंगेशकर यांचा, आणि या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत सारस रेडिओ श्रोता संघ, तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथून नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. याच गीतासाठी पसंती कळवली आहे शनिवार पेठ बीड इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. तसंच म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, निनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सामना या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो, हे होतं सामना या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार होते भास्कर चंदावरकर. कार्यक्रमात यानंतर पसंती कळविणारे श्रोते आहेत धानकी रोड उमरखेड येथून भाई रजा खान, शबाना बेगम, आसमा परवीन, जावेद खान आणि आशिया परवीन. तसंच जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज आणि सानवी जोशी आणि समस्त जोशी परिवार. तसंच परभणीहून गणेश हारगावकर. आणखीन आपली पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालनाहून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत आणि सौ जगुताई राजे जाधव, चिरंजीव संचित वायाळ, चिरंजीव प्रथमेश देशमुख, चिरंजीव सोहम, कुमारी प्रणाली देशमुख, कुमारी सानवी देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवार. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके.

केलं होतं सुधीर फडके यांनी. आपली आवड कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुलछडी या चित्रपटातलं हे शीर्षक गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांनी. श्रोते, ह्या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत विडूळ तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक, प्रियंका आणि लक्ष्मीबाई पोपलवाड, तसंच भारत घुले आणि आंबेडकर चौक वाकोडी इथून उत्तम जमधाडे. याच गीतासाठी पसंती कळवली आहे कुंभार गल्ली कोळगाव इथून पांडू चंदन, उषा राणी, प्रतीक्षा, अभिषेक, सार्थक, प्रथमेश आणि संतोष चंदन आणि समस्त चंदन परिवार, तसंच पांडुरंग कुंभार. गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे गुलछडी या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हे गीत होतं गुलछडी या चित्रपटातलं. गीतकार होते जगदीश खेबुडकर, संगीतकार राम लक्ष्मण आणि हा स्वर होता आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांचा. कार्यक्रमात यानंतर पसंती कळविणारे श्रोते आहेत ग्राम बगबुडवा पथरिया येथून नरेन नेताम, कुसुम नेताम, प्रोणिका आणि प्रोनामिका, तसंच उत्कर्ष नेताम. पांढरकवडा इथून अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री, धनश्री आणि समस्त बुरांडे परिवार. तसंच बल्लारशा इथून सूरजजी लोंढे, प्राची लोंढे आणि एकलव्य लोंढे. याच गीतासाठी आणखीन पसंती कळवणारे श्रोते आहेत MIDC चंदननगर सातारा इथून सतीश वाघमारे, अतीश, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमेन वाघमारे आणि समस्त वाघमारे परिवार. तसंच वारणा शहापूर कोल्हापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकित.

अनिकेत आणि माया चव्हाण. तसंच बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची, तनू आणि समस्त करमरकर परिवार. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे पिंजरा या चित्रपटातलं राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, आणि हा स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

काय झालं? अगं हो हो हो हो हो अशी कुठं चालली?

श्रोतो, पिंजरा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर यांनी आणि संगीतकार होते राम कदम. श्रोतो, कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. चित्रपट आहे आराम हराम आहे आणि हे गीत गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत गणेश पेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, सौ संगीता, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. तसंच पार्थ रेडिओ श्रोतासंघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश आणि गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. तसंच समतानगर काष्टी इथून लक्ष्मण जगताप, एस के पाटील, अभिजित गव्हाणकर,

शेख अल्लाह बक्स, किरण वीर, सदाशिव थोरात आणि सुभाष पोतेवार. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आराम हराम आहे या चित्रपटातलं हे गीत.

आराम हराम आहे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोत्यो, कार्यक्रमात यानंतरची पसंती कळविणारे श्रोते आहेत दिवाने रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, श्रीमती नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, कुमारी आरवी, तन्वी आणि समस्त बोडखे परिवार. तसंच वाकोडी तालुका कळमनुरी महाराष्ट्र इथून उत्तम जमधाडे, स्वरा, आत्माराम आसोले, ललिता आसोले आणि समस्त मित्रपरिवार. तसंच चांदूर बिस्वा इथून किशोर वानखेडे, उषा आणि विशाल वानखेडे, राजूर तालुका भोताळा इथून राज गवई आणि राजवीर गवई या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि हे गीत संगीतबद्ध केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी. ऐकूयात.

नवरा माझा नवसासा या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. गीत संगीतबद्ध केलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी आणि हा स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांचा. श्रोतो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आपली आवड कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जैत रे जैत या चित्रपटातलं. हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी आणि गीतकार आहेत नाध महानोर, संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन सूरज जैन, तसंच फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजितकुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना व गबरू पैलवान थोरात आणि समस्त थोरात परिवार. याच गीतासाठी आणखीन पसंती कळविणारे श्रोते आहेत सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथून टीडी मल्होत्रा रितिक मल्होत्रा प्रतीक अनिल शर्मा जयवीर सिंह डॉक्टर अमनदीप, तसंच कालका येथून शुभचंद्र बजाज साहिल बजाज आणि बिट्टा बजाज यांनी. याच गीतासाठी पसंती कळविली आहे चांदूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथून नारायणभाऊ खडसे रक्षाताई खडसे ललिता संजना खडसे गणेश कार्तिक खडसे मालती चौधरी आणि स्वाती प्रयाग चौधरी. चला तर श्रोते हो ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं जैत रे जैत या चित्रपटातलं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगल स्वरातलं हे गीत.

जैत रे जैत या चित्रपटासाठी हा स्वर होता आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचा. गीतकार होते नाध महानोर आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर पसंती कळविणारे श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी, शाकेर इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा, सिमर शेख आणि समस्त शेख परिवार, तसंच सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. हिप्परसुगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, तसंच माहिरा सय्यद. याच गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत संघमित्रा श्रोता संघ वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार, तसंच वंदना धुळे. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे शांता शेळके यांचं हे गीत. गायला आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हा चित्रपट आहे महानंदा.

श्रोतो, ही गीतरचना होती शांता शेळके यांची. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि हा चित्रपट होता महानंदा. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे बन्या.

ऐकू या चित्रपटातलं. हे गीत आहे मुरलीधर गोडे यांचं, संगीतकार आहेत ऋषीराज आणि हा स्वर आहे शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांचा. या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा वैष्णवी, पूनम आणि युवराज गोंधळी आणि समस्त गोंधळी परिवार, तसंच आदर्श आणि हर्षदा पवार. मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर.

तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई साणिका आणि गजानन घायाळ यांनी. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं बण्याबापू या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

बन्या बापू या चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत होतं. गायलं होतं शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांनी, तर संगीतकार होते ऋषीराज. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांचं हे गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं, स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा आणि हा चित्रपट आहे एकापेक्षा एक. या गीतासाठी पसंती कळवली आहे वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे आणि स्वराज वानखेडे. तसंच खुपटी तालुका नेवासा इथून संकेत सकट, रामदास नंदा सकट, तसेच जुबेदा शेख, कोमल पाटोळे, मंदा पाटोळे आणि राहुल पाटोळे यांनी. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं एकापेक्षा एक या चित्रपटातलं हे गीत.

एकापेक्षा एक या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार होते शांताराम नांदगावकर. हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी आणि संगीतकार होते अरुण पौडवाल. श्रोत्यो, आपली आवड कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम. आणि या गीतासाठी पसंती कळविणारे श्रोते आहेत शहाली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शहाली नेवासा इथून, भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, बाळासाहेब कटारे, हरिभाऊ जगदाळे, रुचिता, चंदन, शिवानी, सुजित, जुलेश्वर श्रोता संघ मुक्काम पोस्ट गायकवाड इथून, बाळासाहेब केसभट, अनिल केसभट, किरण केसभट, भक्ती आणि संस्कृती. तसंच याच गीतासाठी पसंती कळवली आहे डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका

बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये यांनी. रोशन देवांगन, कौशल्य देवांगन, हेमलता देवांगन आणि डिंपल देवांगन. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं हे गीत.

श्रोतो, झुंज या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. स्वर होता उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांचा, तर संगीतकार होते राम कदम. आणि याबरोबरच आपली आवड कार्यक्रमात श्रोतो आज आपण इथेच थांबणार आहोत. आपली आवड कार्यक्रमातून मी दीपाली चुत्तर आपली रजा घेते. नमस्कार.

100 एक मेगाहर्ट्स FM बँड वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आनंद घेणार आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आणि कार्यक्रम आहे रजनीगंधा. सुरुवातीला एक फूल दो माली या चित्रपटातलं हे गीत. हा स्वर आहे आशा भोसले यांचा, गीतकार आहेत साहिर लुधियानवी आणि संगीत आहे रवी यांचं.

श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतकार होते रवी आणि हा चित्रपट होता एक फूल दो माली.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात यानंतर कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत हा चित्रपट आहे जब जब फूल खिले।

जब जब फूल खिले या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी.

आशा भोसले यांनी गायलेलं नया दौर या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार होते ओ पी नय्यर. श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत तराना या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं तिलक राज थापर यांचं गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोतेहो, हे गीत होतं लाल पत्थर या चित्रपटातलं. गायलं होतं किशोर कुमार यांनी. गीतकार होते देव कोहली आणि संगीतकार शंकर जयकिशन. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं दुलारी या चित्रपटातलं हे गीत. संगीतकार आहेत नौशाद.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं दुलारिया चित्रपटातलं. संगीतकार होते नौशाद. आणि या गीताबरोबरच रजनीगंध हा कार्यक्रमात आम्ही आता इथेच थांबत आहोत. यानंतर 10:25 प्रसारित करीत आहोत केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभाग